0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिहि FM 90.4 KLE गणसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ओ

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू दोन्ही 90.4 FM KLE कणसू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे मंगळवार 1 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. श्रीमंती विचारांची असायला हवी, पैसा तर कुणीही कमावतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. श्रीलंका आर्थिक आणीबाणी झाली आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीने श्रीलंकेसाठी 2.9 अब्ज अमेरिकन डॉलर्सची तात्पुरती मदत करण्यास मान्यता दिली. संयुक्त अमेरिकन फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले RMS टायटॅनिक सापडले, तेही आजच्याच दिवशी साल होत 1985. पायोनियर 11 अंतराळयान शनीपासून 21,000 किलोमीटर अंतरावरून गेले, तेही आजच. अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धिबळात पराभूत केले व जगज्जेता बनला, तेही आजच. भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना झाली, तेही आजच्याच दिवशी. दुसरे जागतिक महायुद्ध जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्याने या घटनेमुळे दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली, तीही आजच. टोकियो आणि योकोहामा परिसरात भूकंप झाला आणि 1,05,000 जण ठार झाले, तेही आजच्याच दिवशी साल होते 1923. पंडित भास्करबुवा बकले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली, तीही आजच. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अटॉर्नीची स्थापना झाली, दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. पद्मालक्ष्मी भारतीय अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक यांचा जन्म आजचाच. अब्दुल हक अन्सारी भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. माधव मंत्री भारतीय क्रिकेटर यांचाही जन्म आजच आहे. राजेंद्र सिंग बेदी उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक यांचाही जन्म आजच. KN सिंग हिंदी चित्रपटातील गाजलेले खलनायक यांचाही जन्म आजचाच. स्वामी प्रभुपाद हरे कृष्ण पंतांचे संस्थापक यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आज राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. आजचा दिवस कुटुंबात आनंद आणि कामाच्या ठिकाणी यश देणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. वृषभ रास, आजची सुरुवात एखाद्या चांगल्या बातमीने होऊ शकते. नोकरीत चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मिथुन रास, आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असू शकतो. एखादी परिस्थिती तुम्हाला गंभीरपणे विचार करण्यास आणि तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडू शकतात. कर्क रास, आजचा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. सिंह रास, विद्यार्थ्यांसाठी दिवस विशेष अनुकूल असेल. क्षमता, बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. कन्या रास, नशीब आज तुमच्या बरोबर असेल. वैवाहिक जीवनात सुख आणि शांती राहील. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छान सवक्ती. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय स.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळण्याची चांगली शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वृश्चिक रास, आज तुम्ही समजूतदारपणा आणि हुशारीच्या बळावर महत्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण कराल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकते. धनुरास, आज तुम्ही तुमच्या कामात पूर्ण क्षमतेने आणि कठोर परिश्रमाने काम कराल, ज्याचा तुम्हाला थेट आर्थिक फायदा होईल. मकर रास, नोकरी आणि व्यवसायासाठी आजचा दिवस खूप अनुकूल असेल. कामाच्या क्षेत्रात तुम्हाला फायदेशीर परिणाम मिळतील. कुंभ रास, आजच्या दिवसाची सुरुवात उत्साह आणि सकारात्मकतेने होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह ट्रीपला जाऊ शकता. आणि शेवटची मीन रास, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आणि उत्साहवर्धक असणार आहे. पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने तुम्ही जे काही काम कराल त्याचे सकारात्मक आणि परिणाम मिळण्याची शक्यता आहे. हे होते 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कनसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. मेरी रॉय भारतीय शिक्षण तज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या यांची आज पुण्यतिथी. शेखर गवळी भारतीय क्रिकेटपटू यांची पुण्यतिथी आजच. गुरु रामदास शिखांचे चौथे गुरु यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. काशीनाथ त्र्यंबक तेलंग न्यायमूर्ती कायदेपंडित आणि समाजसुधारक यांची पुण्यतिथी आजच आहे. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. याचसोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र बनू 90.4 FM KLE गणसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राममध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राममध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आपण आज क्रमांक 9 पुष्पौषधीची म्हणजेच क्लिमॅटिस या औषधाची माहिती घेणार आहोत. या औषधाचा कीवर्ड आहे, ही माणसं एका वेगळ्याच जगात वावरत असतात. वेगळ्याच जगात वावरणारी ही माणसं असतात क्लिमॅटिस टाईपची. कुठेतरी शून्यात हरवलेली नजर, उदासीनपणा, स्वप्नीलपणा, झोपाळूपणा इत्यादी लक्षण वैशिष्ट्ये त्यांच्यात आढळतात. लक्ष कुठेतरी दुसरीकडेच गुंतलेलं असतं. ही माणसं आसपास काय चाललं आहे याची दखलच घेत नसतात, जणू दिवा स्वप्न पाहत असतात. त्यांना झोपही खूप लागते. कोणत्याही कामात त्यांचं चित्त एकाग्र होत नाही, कारण वर्तमान काळातील घडामोडी, जीवनातील अनेक लहान मोठ्या घटना यातील त्यांचं औचित्य नष्ट झालेलं असतं. आपल्या एका वेगळ्याच जगात ही माणसं वावरत असतात आणि आपल्या अडचणी, जीवनातील दुःखदायक गोष्टी मनाच्या पडद्याआड करतात. एका पेशंटनं लिहिलं होतं, जेव्हा एखाद्या दुःखदायक परिस्थितीला तोंड द्यायची पाळी येते त्यावेळी मी जणू माझ्या वेगळ्याच जगात प्रवेश करतो. हे जग वस्तुस्थितीपेक्षा पूर्ण भिन्न असतं, खोटं, आभासमय असतं, पण हे आपोआपच घडतं. जेव्हा अशी माणसं आजारी पडतात त्यावेळी बरं होण्यासाठी स्वतःकडून असा फारसा प्रयत्न करीत नाहीत, कारण त्यांना जीवनात रसच वाटत नाही. जसं काही त्यांना हे जग सोडून जायचं असतं. कुणीतरी मृत व्यक्तीला भेटायला किंवा त्यांच्यावर अत्यंतिक प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात जाण्यासाठी किंवा हे जीवनच त्यांना नकोसं वाटत असतं, कारण जीवनात त्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतात आणि कधी होतील ही आशाही संपलेली असते. एक प्रकारे हा आत्मनाशच असतो. क्लिमॅटिस टाईपच्या व्यक्ती एकांत अधिक पसंत करतात, आपल्याच विचारात डुबलेल्या राहतात. त्यांची स्मरणशक्ती ही बेताचीच असते, कारण आपल्याच विचारात मग्न राहिल्यामुळं कोण काय म्हणाला इकडे त्यांचं लक्षच असत नाही आणि ते लक्षातही राहत नाही. आपल्या दिवास्वप्नात हरवल्यामुळं रस्त्यानं एखादा मित्र जात असला तरी त्यांचं लक्षच असणार नाही व ते तसेच पुढे जातील. जणू आपलं स्वतःचं वेगळं जग पाहण्यासाठी ते आपले कान आणि डोळे वापरत असल्यामुळे बाह्य जगाच्या आकलनासाठी त्याचा ते कमी वापर करतात. जणू आपलं स्वतःचं वेगळं जग पाहण्यासाठी ते आपले कान आणि डोळे वापरत असल्यामुळं बाह्य जगाच्या आकलनासाठी कानांचा आणि डोळ्यांचा वापर ते कमी करतात आणि म्हणूनच अनेक वेळा या व्यक्तींच्या बाबतीत अपघात होतात. या व्यक्तींना थोड्या अधिक झोपेची गरज असते. कोणत्याही क्षणी ते झोपेच्या अधीन होऊ शकतात. कधी कधी चार माणसं जमली असताना त्यांच्याशी गप्पा गोष्टी करीत असताना नकळत अशी व्यक्ती झोपी जाते. विद्यार्थी असेल तर लेक्चर ऐकत असतानाही तो झोपी जाईल. रोजच्या जीवनातील घडामोडींच्या बाबतीत अशी व्यक्ती बरीचशी अव्यवहारी समजली जाते. काही व्यक्तींचा असा स्वभाव धर्म असतो किंवा बनतो, पण कधी कधी काही काळापुरतं का होईना आपण अनेक जण अशा प्रकारे वागतो. अर्थात ही मनस्थिती तात्पुरती असते. उदाहरणार्थ काहीतरी मोठी अडचण आली किंवा कसली तरी काळजी, दुःख मनात दाटून आलेलं असतं. आपण त्याच विचारात असतो, बाहेर काय चाललं आहे इकडे लक्षच नसतं. या विरुद्ध स्वभावाची व्यक्ती म्हणजे ज्यांना क्लिमॅटिस या औषधाची गरज नसते अशा व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते पाहू. अशा व्यक्तींना जीवनाच्या प्रत्येक अंगात, प्रत्येक गोष्टीत रस असतो. सुखदुःखाच्या वेगवेगळ्या छटा हे जीवनाचे विविध रंग आहेत असे त्या मानतात. जीवन जगण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली असते. जीवनातील प्रत्येक घटनेचा आस्वाद ते चाखू शकतात. त्यासाठी पंचेंद्रियांना त्यांनी मुक्त सोडलेलं असतं. काही रुग्णांची उदाहरणं पहा. कल्पना, ती आपल्यातच गुंग असते, इतर मुलामुलींच्यात फारशी मिसळत नाही. अभ्यासात राहू दे, खेळाकडेही तिचं नीट लक्ष असत नाही. प्रथम आई वडिलांनी दुर्लक्ष केलं, पण परीक्षेत मार्क्स खूपच कमी पडले. एवढंच नव्हे तर तिच्या या आपल्याच विचारात मग्न राहून चालण्याच्या नादात ती एकदा कार खालीच सापडली असती, कुणीतरी ढकललं म्हणून बचावली. या प्रसंगानंतर आई वडिलांना तिची काळजी वाटू लागली आणि ते मानसोपचारांकडे वळले. मी क्लिमॅटिस दिलं आणि कल्पनावर जणू जादूच झाली. 3-4 महिन्यात ती पुन्हा पूर्वीप्रमाणे हसू खेळू लागली. अभ्यासातही तिनं प्रगती केली. अशीच गोष्ट एका ऑफिसरची. पत्नी कॅन्सरनं मृत्यू पावली आणि त्यानंतर हळूहळू त्याची मनस्थिती बदलत गेली. कामातही त्याचं लक्ष लागेना. काम करता करताच तो आपल्याच विचारात मग्न राहू लागला. याचा त्याच्या ऑफिसमधील कामावर अत्यंतिक परिणाम झाला. त्याला झोपही अनावर यायची. नेहमी सुव्यवस्थित असणारा माणूस हा आता मात्र गबाळ्या इस्त्रीही न केलेल्या कपड्यात ऑफिसला येऊ लागला. शून्यात नजर लावून बसणं, उदासीनपणा तर प्रत्येक बाबतीत. खाणं पिणंही धड नाही. त्याची प्रकृतीही खालावली. शेवटी कंपनीतील बॉसनं मुद्दाम रजा घ्यायला लावली आणि औषधोपचारांचा सल्ला दिला. त्याला क्लिमॅटिसची जरूर होती हे तुमच्या लक्षात आलं असेलच. ते दिलं आणि त्याची मनस्थिती सुधारली. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377 एक्सटेन्शन 1530.
1: Attention all aspiring health leaders, here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a 5-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible to apply. And if you've completed a diploma, you can enter directly into the second year through lateral entry. Already a graduate? You're invited to join our 2-year MPH program. You'll study at a NAC A+ accredited university with world-class campus and infrastructure. You'll benefit from strong field-based learning and community engagement with multidisciplinary faculty. And you'll gain hands-on experience at the CAHED Health and Demographic Surveillance site with national and international collaborations including TJU USA, Umeå University Sweden and more, plus funded research projects supported by the NIH, ICMR and UNSW Australia. And the career opportunities are endless. Government and public sector roles, health departments, research centers, academics and even opportunities to pursue a PhD. So don't wait. Apply online today at kahe.edu.in. For more information, visit Kahe JNMC campus, Nehru Nagar, Belagavi or call 08312444 extension 4327.

0: ಬಿಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.
1: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर, श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: आज आपण भेटणार आहोत विशाल कोडते यांना. बीकॉम केलेला आहे, मूळचे बेळगावचेच आहेत आणि बीकॉम नंतर त्यांनी एका आयटी कंपनीमध्ये 8 वर्ष जॉब केला आणि सध्या ते एका अशा प्रोजेक्टमध्ये जोडले गेलेले आहेत ज्यामध्ये त्यांनी शेती करणं का महत्वाचं आहे आणि त्यामधून काय आणि कसा फायदा होतो ते सांगितलं जातं. तेव्हा याबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. विशाल सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: आज आपण शेतकऱ्यांना शेती करणं का महत्वाचं आहे त्याबद्दल सांगणार आहोत. खरं तर हा खूप गंभीर विषय आजचा बनलेला आहे, कारण शेती भरपूर असते पण त्याच्यातून उत्पन्न आपल्याला कमी भेटतं असे भरपूर शेतकरी आहेत आणि काही मोजके शेतकरी असे असतील म्हणजे जे आता आधुनिक शेती करून मला वाटतं ते इम्प्रुव्हमेंट झालं असावं कदाचित, ज्यांच्याकडे कमी जमीन असून सुद्धा जास्त उत्पन्न घेतलं जातं. तेव्हा हा जो फरक आहे तो आपण कसा करू शकतो, आपल्या शेतीमध्ये कसा आपण उत्पन्न जास्त घेऊ शकतो याबद्दलची आपण माहिती आजच्या कार्यक्रमामध्ये सांगणार आहोत आणि नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना याचा खूप फायदा होईल अशी आपण आशा करूया. तर सुरुवात आपण कशापासून करतोय की शेतीकडे आपण कसं बघितलं पाहिजे?
1: मॅडम, आता जसं तुम्ही म्हटला, शेती विषय हे इतकं गंभीर विषय आहे कारण प्रत्येक व्यक्ती आज ह्या पृथ्वीवरती जेवढी जण आपण राहत आहोत, जगत आहोत, बघा त्यांना आपल्याला खायला अन्न तरी पाहिजेतच, त्याच्याशिवाय माणूस जगतच नाहीये. ठीक आहे, एक वेळ पहिल्याच्या काळामध्ये बघितलं तर भारत आपलं देश जे आहे एवढं छान प्रगती केलं होतं, कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर बघितलं आपले जे कुलदैवत म्हणतो आपण, काय शेतकऱ्यांचं कैवारी पण म्हणतात त्यांना, तर त्यांच्या वेळी बघितलं तर महाराज इतकं गांभीर्याने त्यांनी विचार करत होते शेतीबद्दल की एखादी समजा त्यांना कुठं लांब मोहीम किंवा लढाईला जरी जायचं असेल तर त्यांनी अशा पद्धतीने नियोजन करत होते की आमच्या शेतकऱ्याचा पिकाला नाश होऊ नये, त्याच्या त्याला साईडून जावं पण त्या पिकाच्या मधून जायचं नव्हता. ते आपले कुळदैव त्यांनी असे विचार करत होते. पण आज त्या तसे विचार करणारी व्यक्ती फार कमी झालेल्या आहेत. आज सर्वजण आपला फायदा बघतो पण त्याच्या अगोदर आपण जे खातो त्या जो अन्नदाता आहे, जो आमचा बळीराजा आहे, त्याच्याबद्दल कोणीच विचार करत जात केलं नाही आहे. तो इतका खचत चाललेला आहे, इतका झुरत चाललेला आहे, त्याला कुठंतरी आशा दिसत नाही आहे. पण काही काही ठिकाणी असे आहे जे फार ॲडव्हान्स लेवलमध्ये इम्प्रूव्ह केलेले शेतीविषयक, मग त्यांच्याकडे बघितलं की हा खरंच वाटतो की काहीतरी आपण शेतीमध्ये बदल घडू शकतो. पण आता एवढा मोठा काळ पारून गेलेला आहे, 300-350 वर्षाचा काळ पारून गेलेला आहे. आमची जमीन बघितलं तर आता रासायनिक खत वापरून जमीन सुद्धा बंजर झालेली आहे, म्हणजे त्यातून आम्ही काहीही पीक काढता येत नाही आहे. मग आम्ही सर्वजण, तुमची जबाबदारी, माझी जबाबदारी, जोपर्यंत आपण ह्या पृथ्वीवरती आहे तोपर्यंत सर्वजणांची, प्रत्येक व्यक्तीची एक जबाबदारी आहे. आपण गेल्यावरती पाठीमागं काय सोडून जाणार आहोत, शेतकऱ्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत, हे थोडं काहीतरी आपलं एक योगदान केलं पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. आणि शेतीविषयक जे आहे येणाऱ्या जी पिढी आहे त्यांच्या डोक्यामध्ये चांगला आपण उद्देश घालून, बुद्धी घालून शेती कसं करावं, त्याचं उत्पन्न जास्तीत जास्त कसं काढावं, शेतकरी आमचं नुकसानमध्ये जाऊ नये, हे सर्व लक्ष देऊन आपण ह्याला जास्त प्रोत्साहन देऊन शेती केलं पाहिजे, नाही तर त्याच्याशिवाय आम्हाला काहीही गत्यंतर नाही आहे. रिसर्च प्रमाणे असं आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त शेती करायचं असेल तर फक्त 50 वर्षच माणूस शेती करू शकतो, त्याच्यानंतर शेती करू शकणार नाही माणूस. म्हणजे विचार करा, ह्यात कारणं काय काय तुम्हाला सांगतो, एक ग्लोबल वॉर्मिंग, दुसरं आम्ही जे शेती जे खत वापरतो ते नको ते खत आपण वापरत चाललोय, जे चांगलं उपजाऊ जमीनला त्याला आम्ही बंजर जमीन करत चाललेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर गिर आपण समजून घ्या 50 वर्ष फक्त शेती जर झाली त्यावेळा अन्न आपल्याला खायला मिळणार नाही आहे, मग त्यावेळा वेळ अशी येणार आहे जे आपण एकमेकांमध्ये आपण भांडणं होणार असे, मग आपण हे जास्तीत जास्त नॉनव्हेज मध्ये वळलं जाणार आहे.
0: म्हणजे येणारा धोका हा खूपच आहे जर आतापासून आपण शेतीला वाचवलं नाही किंवा शेती करण्याकडे आपण लक्ष दिलं नाही तर खूप मोठी समस्या आपल्याला होऊ शकते. आणि सध्याची परिस्थिती बघितली तर सध्या लोकांच्या डोक्यामध्ये हेच आहे की हा आपली मुलं डॉक्टर व्हावीत, इंजिनियर व्हावीत किंवा आणखीन कुठे एखादी चांगली पोस्ट मिळावी, असं असे सगळे म्हणजे डोक्यात विचार असतात लोकांच्या. पण कुणीही असं म्हणत नाही की एखादी चांगली शेती करतो किंवा शेतकरी बनावं असा विचार कुणाच्याही डोक्यात नसतो. पण म्हणजे महत्वाची गोष्ट ही आहे की शेतकऱ्यांनी जर शेती करायचं सोडून दिलं तर आपण खाणार काय, हा खूप मोठा प्रश्न आहे आणि तो सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे आजच्या तारखेला. त्यामुळं आपण जो बदल सांगणार आहोत की शेतीकडे आपण कसं पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे याविषयी खूप साऱ्या गोष्टी आज आपण सांगणार आहोत सर म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना. तर सुरुवातीला मी हे विचारेन की पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती याच्यामधला बदल काय व्हावा आता म्हणजे काय करून घ्यावा शेतकऱ्यांनी.
1: तुम्हाला मॅडम मी ह्या 2 वर्षाचा माझा जो अनुभव आलेला आहे जे मी शेतकऱ्यांच्या इतकं जवळ गेलेला आहे ना मी काय अनुभवलं आहे म्हणजे तुम्हाला एक सांगतो. बघा पहिल्याच्या काळामध्ये आपण जैविक शेती करत होतो त्यावेळेला ही कुठं केमिकल्स वगैरे होते
0: होय ना
1: बरोबर. आणि आत्ताच्या काळामध्ये बघितलं तर आमची दिशाभूल केली गेलेली आहे. ज्या वेळेला हे अंग्रेज सरकार आलं ज्यावेळेला त्यांचं हे चाललं होतं त्यांचं साम्राज्य चाललं होतं किंवा आपण काय म्हणतो आपण त्या शब्दाला त्यांनी रूल करत होते आपल्यावरती त्यावेळेला त्यांनी काय केले केमिकल फार्मिंग हे त्यांच्या डोक्यात घातलं गेलेलं आहे आमच्या शेतकऱ्यांच्या. मग आज आमचा शेतकरी डोक्यात बसल्यामुळे कारण ते पारंपरिक पद्धतीनं बसलेला आहे तो ठीक आहे मग त्याच्या डोक्यात काय बसलं माहिती आहे काय माझं हे पीक खराब होऊ नये ह्याला औषधच वापरलं पाहिजे औषध वापरल्यामुळे कीड त्याला खात नाही त्या पिकाला खात नाही असं त्यांच्या डोक्यात आहे. पण हे चुकीचं समजत आहे मॅडम कारण पहिल्याच्या काळामध्ये जे जैविक शेती करत होते त्यावेळेला आमच्याकडे देशी गाय फार होते. देशी गाय असल्यामुळे बघा देवानं आम्हाला किती सुंदर एक जीव दिलेलं आहे इतकं चांगलं जीव दिलेलं आहे खरंच आम्ही त्यांच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. गाई आम्ही जी गोमाता म्हणतो आपण का गोमाता म्हणतो कारण गाईमध्ये पण व्हरायटीज आहेत वेगवेगळे जाती आहेत. आम्ही जे फोकस करतो जास्तीत जास्त पहिल्याच्या काळामध्ये देशी गाय आमच्याकडे फार होते. देशी गाय का सांगतो तुम्हाला आज ती काही पण रस्त्यावरती पडलेलं चढलेलं खात असते समजा एखादी बाहेर फिरत आहे किंवा आमच्याकडे पाळलं जरी पण ती जरी विषारी पदार्थ जरी खाल्ली तर तिच्या पोटामध्ये पचन करायची शक्ती अशी आहे जे बाहेर जेवढा ते बाहेर येते जेवढा शेणाच्या माध्यमातून किंवा गोमूत्राच्या माध्यमातून तर ते विष पूर्ण मेलेलं असतं आणि ते ऑर्गॅनिक म्हणून बाहेर पडतो
0: म्हणजे एवढ्या चांगल्या क्वालिटीज तिच्या शरीरामध्ये
1: आहे.
0: अच्छा
1: म्हणूनच आज साधू लोक म्हणा किंवा आपल्या भारताची संस्कृतीच आहे आपण त्या देवाला पुजतो आपण गोमाताला. मग त्यावेळेला जे होतं की नाही त्यावेळेला औषध हे काय नव्हतंच जास्तीत जास्त आपले गाईच्या जीव गाईच्या वरती आम्ही अवलंबून होतो शेणीवरती गोमूत्रावरती. आज आता आपण काय करतो आपलं जे आपण म्हणतो की आता हे रासायनिक पद्धत वापरतो आपला पीक खराब होऊ नये म्हणतो आपण त्याला पेस्टिसाईड्स म्हणतो किंवा केमिकल आपण वापरतो आपलं पीक खराब होऊ नये म्हणून. मग त्याने आमचा शेतकरी काय करतो काय पाहिजे तसं वापरतो. आता ह्याचा परिणाम तुम्हाला सांगतो आज आमच्या भारतामध्ये तुम्ही तुमच्याकडे स्मार्टफोन आहे यूट्यूबवरती तुम्ही चेक करू शकता भारतामध्ये एवढा परिस्थिती गंभीर होत चाललेलं आहे रासायनिक पद्धतीमुळे. आज भारतामध्ये 2 राज्य असे आहेत जे शेती करायला 1 नंबर मानलं जातो एक आहे पंजाब आणि दुसरा आहे केरळ. ठीक आहे शेती करायला एक नंबर मानला जातो मी मान्य करतो पण त्यांचं दुर्दैव पण असं आहे जास्तीत जास्त रोग पण त्याच स्टेटमध्ये वाढत चाललेला आहे म्हणजे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय.
0: अच्छा
1: हे कुठंतरी आपण थांबवलं पाहिजेत. बघा पंजाबमध्ये एवढी परिस्थिती कठीण आहे जे एक ट्रेन आहे ट्रेन पंजाबवरून राजस्थानला ट्रेन जाते भटिंडा टू बिकानेर म्हणून एक ट्रेन जाते त्या ट्रेनचं नावच कॅन्सर ट्रेन आहे.
0: बापरे
1: बघा किती आपण कुठल्या दिशेनं वळत चाललोय आपण
0: होय ना.
1: याच्या पाठीमागचं कारण काय हे रासायनिक पद्धतच आमचा शेतकरी तो पीक खराब होऊ नये म्हणून पेस्टिसाईड वापरतो सगळं वापरतो आणि त्यांच्या डोक्यामध्ये अनेक काय बसले माहिती आहे का आमच्या शेतकऱ्यांच्या ते हिरवंगार दिसलं पाहिजे दिसायला छान दिसलं पाहिजे ह्याच्याकडे फोकस करायला लागलं क्वालिटीकडे फोकस करणं. आपण जे खातो चांगलं जैविक असलेलं आहार खाल्लं पाहिजेत आपण पण ते चांगलं दिसण्यावरती जास्त फोकस करायला लागलं ह्याच्यामुळे काय व्हायलंय आपण तो रासायनिक पद्धतीचं पीक आपण खातोय आणि रोग सगळीकडे वाढत चाललाय. तुम्हाला एक सांगतो एक डॉक्टर आहेत आपल्या कर्नाटकामध्येच आहेत डॉक्टर श्रीशैल बदामी म्हणून आहेत त्यांनी एवढे प्रेझेंटेशन द्यायला लागलेत ना प्रत्येक कॉलेजमध्ये स्कूलमध्ये गावामध्ये शेतीमध्ये सगळीकडे माहिती देत आहेत त्यांनी यूट्यूबवरती पण त्यांचा व्हिडिओज आहेत त्यांनी काय म्हणतात माहिती आहे हे रासायनिक किती हानिकारक आहे. आता यायची जी आमची पिढी आहे ना कुठल्या पद्धतीने पिढी यायला लागली माहिती आहे काय तुम्ही ऐकल्यावरती अंगावरती काटा येईल तशा पद्धतीने पिढी जन्माला यायला लागलेत आमच्या पोटाच्या. म्हणजे काय तुम्हाला एक सांगतो एक उदाहरण देतो एक मुलगा मतिमंद जलमतो मग त्याला एक व्यक्ती लागतो त्याचं पालन करायला बॉडी एक वेगळं तिकडे म्हणजे एक विकृत त्याची जन्माला यायला लागलेत बॉडी एक वेगळं असतो हात नसतो पाय नसतो हात दोन्ही नसतात पाय दोन्ही नसतात तोंड वेगळा असतो, मग तशी तशी आपल्या मुलं पोटा आपल्या पोटाच्या जन्माला यायला लागलेत का? हे रासायनिक पद्धतीमुळं मूळ कारण तेच आहे, ह्याच्याशिवाय कुठलं पर्याय हेच पर्याय म्हणून आमचे शेतकरी समजलेत. पण एक उदाहरण देतो, डॉक्टर श्रीशल बदामी सर काय म्हणतात माहिती आहे काय, म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला, मला जरी नातू झाला त्याच्या नातवाला मुलंच होणार नाहीयेत.
0: बापरे,
1: मग कुठल्या दिशेने आपण चाललोय हे आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यात घातलं पाहिजे. आमच्या बोटावर मोजण्या एवढं, हातावरती जेवढी बोट आहे तेवढी मोजण्या एवढं तेवढीच ऑर्गॅनिक फार्मिंग करतात, जैविक शेती करतात,
0: होय ना?
1: मग ह्याला प्रोत्साहन यांच्या डोक्यात जाणार कसं? कारण ती पद्धत अशी सेट झालेली आहे ना, हेच करायला पाहिजे, असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे.
0: हो हो हो, अगदी.
1: ह्याच्यातून कुठं तर त्यांनी बाहेर आले
0: आणि तो बदल करणं म्हणजे खूप आताच्या लोकांना खूप अवघड जात आहे ते, कारण त्यांच्या डोक्यातून काढणं. कारण पूर्वीपासून ती त्या पद्धतीची शेती करत आलेत आणि त्यांच्या डोक्यात असं आहे की असं केल्यानंतरच आपला आपल्याला फायदा होणार आहे. पण असं नसून आपण त्यांना सांगणार आहोत की सेंद्रिय शेतीचं महत्व का आहे आणि त्याच्यामुळे काय फायदे आपल्याला होणार आहेत, ते त्याचं महत्व आपण नक्कीच त्यांना पटवून देणार आहोत. तर मी पुढे तुम्हाला हेच विचारेन की आता इतके दिवस किंवा इतके वर्ष आपण रासायनिक खतांचा वापर करून नक्कीच आपली जी जमीन आहे ती खराब झालेलीच आहे, मग आता सेंद्रिय शेतीकडे जर आपण वळत असू तर सेंद्रिय शेतीचे काय फायदे असणार आहेत?
1: आता तुम्हाला सेंद्रिय शेतीचं तुम्हाला मी किती महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो. एक उदाहरण देतो तुम्हाला, उदाहरण काय, युट्यूबवरती पण दिसेल, हिमाचल प्रदेशचे गव्हर्नर आहेत, त्यांचं नाव आहे आचार्य देवव्रत.
0: अच्छा,
1: ठीक आहे. तर त्यांचं 16 डिसेंबरला 2021 एक मोठा त्यांनी एक प्रेझेंटेशन दिले होते, तर नॅचरल फार्मिंग कसं करायचं. आज आमचा शेतकरी काय करतो, कुठून तरी कर्ज काढतो, रासायनिक खत घेऊन येतो आणि मग तो शेतीला वापरतो, पण त्याची काही गरजच नाहीये, रासायनिक हे आणायची काही गरजच नाही, नॅचरल वे मध्ये आपण फार्मिंग करू शकतो, नैसर्गिक प्रमाणे आम्ही शेती करू शकतो. त्यांनी काय म्हणतात माहितीये, त्यांनी त्यांची स्वतःची 180 एकर जमीन होती, त्यांनी काय केले होते, असे शेतकऱ्यांना घेतले आणि त्यांनी त्यांच्याकडे ती जमीन त्यांना वापरायला म्हणजे शेती करायला दिली. त्यांनी काय केले, रासायनिक वापरून ती शेती बंजर झाली, ती जमीन म्हणजे त्याचे काहीही पीक येत नव्हता. त्यांनी ज्यावेळेला दिले होते त्यांनी त्यावेळेला उपजाऊ जमीन होती, पण काही काळानंतरनी त्यांनी ती जमीन वापस केली. शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले की सर आता याच्या पुढे काहीही याच्यामध्ये उत्पन्न येणार नाही. त्यांनी काय केले, त्यांनी जे सायंटिस्ट लोक असतात त्याचं लॅबोरेटरीवाले जे असतात त्यांना बोलवून त्याचे सॅम्पल्स त्याचे सॉईल टेस्टिंग करून घेत बघितले. मग त्यांनी काय सांगितले की त्यांनी एक लिस्टच दिली, तुम्ही ह्या पद्धतीनं पोटॅशियम वापरायला पाहिजे, ह्या पद्धतीनं तुम्ही डीपी वापरायला पाहिजे, हे असं तसं त्यांनी पद्धत काहीतरी एक्स वाय झेड त्यांनी सांगितले. मग ह्यांनी म्हटले, ह्यांनी विचार केले सरांनी काय म्हणून, जरी एवढं जरी हे तुम्ही जे सांगितलं होतं त्याच पद्धतीने आम्ही अगोदर आम्ही शेती केली होती, त्याच्यामुळेच आज हे काही उत्पन्न येत नाही आहे. मग त्यांनी स्वतःचं आपलं स्टडी केले, काय स्टडी केले, आमच्या अगोदरच्या काळामध्ये वाटवडाच्या काळामध्ये किंवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस शेती होत होती त्यावेळेस किती चांगली शेती होत होती. बघा त्यावेळेची जी लोक जगत होती किती जगत होते, 100, 150, 200 वर्ष जगत होते. आज वेळ कशी आलेली आहे, 70 गाठणं मुश्किल आहे किंवा 60 गाठणं मुश्किल आहे, ते कमी होत चाललंय का, त्यावेळेस ऑर्गॅनिक फार्मिंग होतं त्यावेळेला, आता रासायनिक आहे. मग त्यांनी तेही सांगितले एवढं असं आम्ही आमचं लाईफ स्पॅन एवढं होतं त्यावेळेला आणि आता कमी होत चाललंय. मग त्यांनी काय केले, हे स्टडी करून त्यांनी स्वतःच काय केले, देशी गाय घेतले आणि शेण घेतले आणि त्यांचं जे गोमूत्र आहे त्याचं जीवामृत तयार केले, ते जास्तीत जास्त त्यांनी शेतामध्ये त्यांनी घातले. पूरं 180 एकरमध्ये सगळीकडे जास्तीत जास्त प्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये घातले आणि नंतर त्यांनी पीक लावले. मग ज्या वेळेला त्यांना समजा एक आज मला 1 रुपये मिळत असेल तर त्यावेळेला फर्स्ट टाइम पहिल्या लॉटमध्ये त्यांना काहीतरी 75 पैसे मिळाले, त्यांना त्याच्यानंतर परत दुसरं पीक काढायच्या वेळेला 1.5 रुपये मिळाले, नंतर परत आणि तिसरं पीक काढलं तर त्यावेळेला जवळपास 2 रुपये मिळाले. म्हणजे हे ऑर्गॅनिक फार्मिंग वरतीच आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यात काय बसलेलं आहे, जैविक शेती केल्यावरती उत्पन्न कमी येतो म्हणतात त्यांनी,
0: होय ना?
1: अग्रीड, मान्य करतो. मला एक सांगा, जर गिर उत्पन्न कमी येत असेल तर मग रासायनिक पद्धत करून सुद्धा तुम्हाला किती उत्पन्न मिळालं तरी तुम्ही आपण जास्तीत जास्त लोक नुकसान मध्ये आहोत की नाही,
0: होय ना? नक्कीच,
1: होय की नाही? मग ऑर्गॅनिक फार्मिंग साठी ह्याला एक थोडं तरी अवकाश द्यायला पाहिजे, कमीत कमी 3 वर्ष त्या जमिनीला अवकाश दिलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये वापस ती ऊर्जा यायला पाहिजे, वापस ती ताकद आली पाहिजे. ती ताकद कशा कुणाच्या माध्यमातून देऊ शकतो, आमच्या गोमातेच्या आशीर्वादानंच आम्ही देऊ शकतो. मग नंतर त्यांनी आज मी तुम्हाला सांगतोय का, कारण त्यांचा जो उदाहरण आहे तो व्हिडिओ बघितलो म्हणून मी तुम्हाला सांगतो तो अनुभव. त्यांनी कुरुक्षेत्रमध्ये असतात हरियाणामध्ये. माझी मला जायचं होतं, त्यांचे जे जे इन्चार्ज आहेत त्या शेतीविषयक जे बघतात ते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालं होतं, मग मी काही कारणामुळे जाऊ शकलो नाही. मग आता मी एवढं सांगू शकतो की ऑर्गॅनिक फार्मिंग केल्यामुळे फायदे फार आहेत. सुरुवातीला पीक कमी येईल, पण नंतर रासायनिकपेक्षा जास्त 2 पट जास्त आपल्याला पीक आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये मिळणार. जमीन आपली चांगली राहणार, प्रदूषण होणार नाही आणि हे रोगराई पण होणार नाही. इतकं स्ट्रॉंग आहे, तुम्हाला सांगतो हे जीवामृत आपण जे तयार करतो एका बॅरलमध्ये, आपण ते एक सामग्री लागतो त्याला, गुळ लागतो, बेसनचं पीठ लागतो आणि हे उसाचा रस लागतो आणि गाईचं जे गोमूत्र, एक 200 लिटर बॅरल जो असतो ना त्याच्यामध्ये एवढं मिक्स केलं की नाही, 200 लिटर आमच्याकडे औषध तयार झालेलं असतो आणि तोच पूरा शेतामध्ये फवारणी जरी केली तर आजूबाजूला एक कीडा सुद्धा येणार नाही आणि असलं तर पण लगेच मरतो तो.
0: म्हणजे एवढी सोपी पद्धत आहे.
1: हो, आणि याला जास्त खर्च पण नाही आहे. युट्यूबवरती कुठलाही आमचा शेतकरी फक्त ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा जीवामृत जरी असं टाकलं तर त्याच्यामध्ये सर्व लिस्टच येतो कसं करायचं कसं नाही ते. मग माझं म्हणणं असं आहे की मी आज आमच्या शेतकऱ्यांना हे आवाहन करतो की रिक्वेस्ट करतो की रासायनिक पद्धत कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद केलं पाहिजेत आणि ऑर्गॅनिकमध्ये जैविकमध्ये वळलं पाहिजेत. आणि तुम्हाला एक सांगतो, सिटी लेवलमध्ये असो, स्टेट लेवलमध्ये असो, मेट्रो सिटीजमध्ये असो, नॅशनल लेवल असो किंवा इंटरनॅशनल असो, इथं ऑर्गॅनिकचं डिमांड फार आहे. आज उदाहरण तुम्हाला सांगतो मी, बेळगावमध्ये नरगुंदकर भावे चौकमध्ये 40 रुपये डझन केळी भेटतात, पण तेच ऑर्गॅनिक स्टोअरमध्ये गेलो तर 100 रुपये किलोच्या हिशोबाने भेटतात. 2 पट 2.5 पट रेट वाढून मिळतो ऑर्गॅनिक ऑर्गॅनिकला, आणि ऑर्गॅनिकला डिमांड ही फार आहे. आणि एक मोठं आम्ही एक आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी एक प्रोजेक्ट घेऊन येत आहोत, जे एक प्रकल्प घेऊन येत आहोत ज्याच्या माध्यमातून आमच्या शेतकरी खरोखरच समृद्ध होईल आणि आर्थिक दृष्टिकोन पण विचार केला तर श्रीमंत होईल अशा पद्धतीने आम्ही प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे. कारण हे कुठल्या आधारावरती तुम्हाला सांगतो, एक काळ असा होता आमच्या भारत देशामध्ये खडेबाजार आणि शापूरचा जे सराफ कट्टा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या वेळी आम्ही आता भाजी विकतो, एक वेळ असा होता जे हिरे जवाहरात आम्ही विकत होतो असं रस्त्यावरती, म्हणूनच बाहेरची लोक आमच्या भारतात येत होते म्हणून एवढं सोनं घेऊन गेले त्यांनी. अहो 3000 वर्ष आम्ही राज्य केलेलं आहे अख्ख्या या जगावरती. 30% GDP चं कॉन्ट्रीब्युशन आमचा होता ह्या जगामध्ये. कारण कोण होता त्याला? आमचा शेतकरी. निसर्गानं आज आम्ही भारतामध्ये कुणाच्या तरी पुण्याने आम्ही आज आमच्या भारतामध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे आणि भारताचं जे प्रकृती बघितलं किंवा एन्व्हायरमेंट बघितलं फार म्हणजे फार सुंदर आहे. पण आम्ही काय केलोय, ग्लोबल वॉर्मिंगच्या हिशोबानं भेटत भरपूर आम्ही नुकसान केलेलं आहे. झाडं कापलेली आहेत, औषध पाणी वापरायला लागलोय, परत पेट्रोल डिझेल हा रेट वाढत चाललाय, पेट्रोल प्रदूषण वाढत चाललंय, त्याच्यामुळेच ते कारण. मला कुठंतरी एक आपण विचार करून हे कुठंतरी थांबवलं पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्ही पण आमचं एक छोटंसं एक प्रयत्न चालू आहे. आमच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडे जाऊन आम्ही मीटिंग घेत असतो आणि माहिती देत असतो रासायनिक पद्धत बंद करून जैविक शेती करणं किती इम्पॉर्टंट आहे. आजकाल लेडीज लोकांचा पण तुम्हाला माहिती आहे किती त्यांना त्रास होतो.
0: होय ना,
1: सत्यमेव जयते एक मध्ये एक प्रोग्राम झाला होता, त्याच्यामध्ये पण ऑर्गॅनिकचे किती इम्पॉर्टन्स दाखवले होते. आज आई आपली लहान बाळाला ज्यावेळेस दूध पाजते तर त्या दुधाच्या मधून पण रासायनिकचा पार्टिकल्स आलेले. मग कुठल्या दिशेने आपण चाललोय, मग हे आपण लवकरात लवकर ह्यात काहीही करून आपण हे एक डिसिजन घेतलं पाहिजेत आणि स्टॉप केलं पाहिजे, इमिडिएट इफेक्टमध्ये स्टॉप केलं पाहिजेत. हे हां कठीण आहे, चॅलेंजिंग पार्ट आहे, थोडं टाईम जाईल, पण आपण दुसरा कुठला पर्याय नाही आपल्याला. कारण ग्लोबल वॉर्मिंगच्या हिशोबाने टेम्परेचर वाढलेला आहे, नको तिथं. आता अगोदर एक टाइम होता पावसाचा, आता कधीतरी पाऊस पडतो, जानेवारी महिन्यात पाऊस पडतो, फेब्रुवारी महिन्यात पडतो.
0: होय ना, सीझनचा काही पत्ताच लागत नाही.
1: लागत नाहीये,
0: बरोबर. म्हणजे मेन गोष्टी सांगायच्या ह्या आहेत की ज्यावेळी आपण रासायनिक शेती करतो त्यावेळी भले आपल्याला उत्पन्न थोडस जास्त मिळत असेल, पण ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण विष उत्पादन करत आहोत.
1: करेक्ट.
0: आणि त्यामुळं अनेक लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार आहे आणि कदाचित आपल्या घरातलीही माणसं त्याच्यामध्ये असू शकते. त्यामुळं हा मुद्दा जर लक्षात ठेवला आपल्या शेतकरी बांधवांनी तर खूप मोठा बदल होऊ शकतो आणि रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि त्यासाठी जी लागणारी मदत असेल किंवा काही माहिती असेल ती आपले गव्हर्नमेंट पण देतच असते आणि तुमच्यासारखे जे आता प्रोजेक्ट घेऊन आलेले आहेत कंपनीज आहेत वेगवेगळ्या त्यांच्या मार्फतही ही सगळी माहिती त्यांना मिळू शकते आणि त्यासाठी फार असं काही खर्च करावा लागत नसावा मला वाटतंय कारण ती शेती करण्याची पद्धत ही म्हणजे पूर्वी जी करत होते तीच पद्धत आता आपल्याला करावी लागणार आहे. जसा कोरोना काळ आला त्यावेळी खूप पूर्वीच्या गोष्टी आपण फॉलो करायला लागलो परत एकदा तसंच आता परत आपल्याला पाठीमागच्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागणार आहेत तेव्हाच आपण थोडंसं आरोग्यदायी जीवन जगू असं वाटतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्की या गोष्टी लक्षात घ्याव्यात.
1: मला एक पॉइंट ऍड करायचा ह्याच्यामध्ये, आजकालच्या आधुनिक पद्धतीने पण काही शेतकरी इतकं सुंदर पद्धतीने शेती करायला लागलेत ना. तुम्हाला सांगतो, तुम्ही कधी पण बघा युट्यूबवरती बघा, काही लोक

0: तेवढं जरी उत्पन्न मिळत असेल तर आमचा शेतकरी का कशाला आत्महत्या करेल?
1: होय ना,
0: होय की नाही? मग आधुनिक पद्धतमध्ये पण भरपूरसे बदल घडलेले आहेत. एक एक व्यक्ती अशी आहे, बेळगावच्या बाजूलाच आता इथं कोल्हापूर आहे, कोल्हापूरमध्ये एक बाहेर अब्रॉड मध्ये होता तो, वापस कोल्हापूरला आला, इंजिनियर होता तो. त्यानं 2 एकरच्या जागेवरती 10 कोटीचा इन्व्हेस्टमेंट केलाय ऍडव्हान्स लेवलमध्ये, पण महिन्याला तो 30 ते 40 लाख रुपये कमवतो.
1: ग्रेट.
0: ह्याला ॲक्वाफोनिक म्हणतो आपण, हायड्रोफोनिक पण म्हणतो. अशी वेगवेगळी पद्धती आहेत जे शेती करायचं. ॲक्वाफोनिकमध्ये फिश वापरला जातो, त्याचं वर्षाला फक्त माशाचंच त्याचं उत्पन्न होतं जवळपास 1.5 कोटी.
1: बापरे.
0: आणि बाकीचं ऑर्गॅनिक फार्मिंग तर वेगळं, पालक करतो, कुठले कुठले 4-5 भाज्या करतो, जे बाहेर देशामध्ये त्याचा डिमांड फार आहे. ते जी पीक आहे ना, तयार व्हायच्या अगोदर त्याचं बुकिंग झालेलं असतं.
1: ग्रेट.
0: मग अशी व्यक्ती आहेत. मग हे सर्व नॉलेज आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लई अडकायला लागले, त्यांनी रॉंग, त्यांचं डायव्हर्जन दुसरीकडेच व्हायला लागलं, चुकीच्या दिशेनेच व्हायला लागलंय. मग त्यांना राईट पर्सन राईट ठिकाणी अप्रोच केले की होऊन जाईल. आणि आमचं तर तेच प्रयत्न आहे, जास्तीत जास्त शेतकरीपर्यंत पोहोचवावं ही माहिती, म्हणून आम्ही प्रेझेंटेशन वगैरे देत असतो.
1: बरोबर.

पण विशाल कोडते यांना ऐकत होतो. त्यांचं बीकॉम झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी एका आयटी कंपनीमध्ये सुद्धा जॉब केला होता आणि ते सध्या एका अशा प्रोजेक्टवरती काम करतायत ज्यामधून शेती करणं किती महत्त्वाचं आहे हा उद्देश सांगितला जातो. तर त्याच्याबद्दल आपण ऐकत होतो. या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकेनच, पण आजचा भाग कसा होता जरूर कळवा. नंबर आहे 9019909.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831-244-444, एक्सटेन्शन 4327.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. साहित्यिक आपल्या भेटीला. या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. कथा आणि साहित्याच्या विविध रंगांनी सजलेली ही KLE कणसू. साहित्यिक आपल्या भेटीला. या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. कथा आणि साहित्याच्या विविध रंगांनी सजलेली ही खास साहित्यिक मैफल आता आपल्यासाठी सुरू करते. मनाला स्पर्श करणाऱ्या कविता, जीवनाचे विविध पैलू उलगडणाऱ्या कथा आणि शब्दांच्या सामर्थ्याचा अनुभव देणाऱ्या साहित्य कृतीचा हा अविस्मरणीय प्रवास आपण अनुभवणार आहोत. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करते. या कार्यक्रमामध्ये माजी शिक्षिका सौ मंगल हेब्बाळकर यांना आपण ऐकणार आहोत. त्यांच्याच लेखनातील कविता आणि कथा त्या सादर करतायत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार, सौ मंगल आर हेब्बाळकर, माजी शिक्षिका मी. पत्ता आहे माझा कृषी कॉलनी 8 क्रॉस भाग्यनगर. वय वर्षे 68. मातृभाषा मराठी. शिक्षण SSSC TCH हिंदी MA डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल क्राफ्ट कोर्सेस झालेला आहे. नोकरी 18 डिसेंबर 1978 आणि निवृत्त 22 मे 2018. शाळा विश्व भारत सेवा समिती रजपूत बंधू हायस्कूल देशमुख रोड टिळकवाडी बेळगाव. या ठिकाणी नोकरी 33 वर्ष झाली. विद्यार्थी पटसंख्या झाल्याने या संस्थेची येळूर या ठिकाणी हायर प्रायमरी गर्ल्स हायस्कूल मध्ये 7 वर्षे मी नोकरी केली. 39 वर्षे माझी नोकरी झाली. लहानपणापासूनच माझे स्वप्न होते की मी शिक्षिका व्हावी, त्यामुळे हे स्वप्न माझं देवाच्या दयेने साकार झाले. नोकरीमध्ये मी निबंध, कविता, देशभक्तीगीत, नृत्य, लोकगीत यामध्ये विद्यार्थ्यांना खूप बक्षिसे मिळवून दिली. साहित्य संमेलनात नेहमी माझा भाग होताच. माझा छंदच आहे तो नृत्य कला, वाचन, कथालेखन, स्वरचित कविता लिहिणे आणि मला प्रवासाची पण फार आवड आहे. आध्यात्मिक पण आहे, ध्यानधारणा याचीही आवड आहे. निवृत्तीनंतर श्रीमती प्रतिभा आपटे मॅडम या ठिकाणी मी भजन शिकण्यास जाते. तसंच मंथन कल्चर सोसायटी शारदोत्सव कार्यक्रमात निबंध, स्टेजवरील कार्यक्रम, भाग्यनगर महिला मंडळ, अनगोळ महिला मंडळ, कृषी कॉलनी महिला मंडळ यामध्ये मी सहभागी होते. राष्ट्रीय दिन, भगवद्गीता, मनाचे श्लोक पठण हे आमच्या मंडळामध्ये कार्यक्रम होत असतात. तसेच 8 क्रॉस महिला मंडळामधून जागतिक पुस्तक दिन, पर्यावरण दिन आताच आम्ही साजरा केलो. तसेच साने गुरुजींची पुण्यतिथी ही लहान मुलांनी तिथे साजरी केली. या कॉलनीमधील विद्यार्थ्यांचे अनेक कार्यक्रम श्रीमती उज्ज्वला आणि काकडे सरांच्या वतीने भरपूर प्रमाणात केले जातात. यांची आम्हाला नेहमीच पाठबळ असते. नियमित वाचन, कथा लिहिणे, आत्मवृत्त, निबंध, स्वरचित कविता करणे यात मी अतिशय मग्न असते. आता मी स्वरचित केलेल्या कविता म्हणते आणि गणेश वंदन. कुठल्याही कविता म्हणताना आपण पहिल्यांदा सुरुवात करतो ही गणेश वंदनाने. जय जय विघ्नहर्ता भक्त वत्सला, कृपा करी आम्हा दे ज्ञान सर्वदा. दुर्वांकुराचे तुरे घाली रक्त सुमने शोभे अंगावरी. तेजवंता बुद्धिवंता तुझ्या कृपी झालो सज्ञानी. ना भूक ना तहान फक्त लागली आस तुझी. नेनातून भक्ती ढळे अश्रूंच्या रूपी. जगदांचा उद्धार करीशी तू नाही थकसी कधी. किती करू तुझी स्तुती अगणित वाटी मनी. नाही देवा गणराया तुझी कार्यशक्तीच वेगळी. तूच आहेस आमचा कायमचा सोपती. देही आशीर्वाद सदोपदी. गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. सारे भक्तगण गर्जती गणपती बाप्पा मोर्या. आता आषाढी एकादशी जवळ आलेलीच आहे. पंढरी संपूर्ण लाखो लोकांनी दुमदुमली आहे. त्याच वेळेला मला एक कविता करायची सुचली आणि मी आज ही कविता तुमच्या समोर सादर करीत आहे. आला मास आषाढी विठू माऊलीचा वेद लागला मनी. विठू राया पहिल्या उत्कंठा वाढली नयनी. मेघ राजाचा वर्षा वाढला अंगणी. चोहो बाजूनी हरियाली हिरवी हिरवी झाली. कळी पुष्प उमलली हे समजलेच नाही. आषाढी एकादशी वारी चालली पायी. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. टाळ मृदंग आपापल्या ताली नाचू लागे. तालाच्या नादात विठुराया डोली. तुक्याचे अभंग ज्ञानोबाची ओळी. ओवी मधुर स्वरात पळू लागतात विठोबा नाचे दिंडी मध्ये. काय हा सोहळा जीवा शिवांचा. दिपले नयन अश्रू धारानी. एकच मागणे आता तुझ्या चरणी मुक्ती मिळे या जीवनी. मी निवृत्त झाल्यानंतर माझा दिनक्रम जरा वेगळा झाला. तो दिनक्रम एकटक पाहणारी माझी नात ती सारखी म्हणत असते. कुणी मला विचारलं मोठेपणी तू कोण होणार, ती आनंदानी म्हणते मी आजी होणार. आजी होणार का बरं तिला वाटलं असेल. त्यावेळेला माझा दिनक्रम पाहून तिला वाटलं असेल. त्यावेळी मी ही कविता तुमच्या पुढे सादर करते. माझी भविष्यातील आकांक्षा म्हणजे माझी आजी होणे. हे सगळ्यात छान आहे. सकाळी उशिरा उठू शकते, दुपारी डुलक्या घेऊ शकते, टीव्हीवरील आवडती मालिका तासन तास पाहू शकते. काही काम नसेल तर अंगणातल्या झोपाळ्यावर बसून गार वारा घेत बस झोप आली तर संध्याकाळी झोपू शकते, कसलाही होमवर्क नाही, ट्युशन नाही, अभ्यासाची कटकट तर मुळीच नाही, सकाळी कॉफी, दुपारी गरमागरम पुलक्या, पुलाव, वा वा, संध्याकाळी चहा, देवा

सारखी मजा. मोबाईल वर मैत्रिणींबरोबर हवे तेवढे बोलत बसते. माझी आजी म्हणजे भन्नाट. आजीला स्वतःलाच माहित नाही ती किती सुखी आहे. मी इंजिनियर होणार नाही, नाही शास्त्रज्ञ. मला आजी होण्यास आवडेल. मी माझ्या आजी सारखीच होणार. आता आपण पेपर मध्ये अगर वाचतो की शेतकऱ्यांची आत्महत्या, आत्महत्या केली तो शेतकरी जाऊ शकतो, पण त्याच्या मागे असणाऱ्या कुटुंबाचं काय, त्या शेतकऱ्यांनी काय करावं, याबद्दल मला माझे विचार मांडण्यासाठी एक कविता मी केलेली आहे. ती तुमच्यापुढे मी सादर करते. काय नव्हतं माझ्याकडे, हिरवीगार शेत शिवार, फळांच्या बागा, केळीचे बन, तलावात फुदणारे मासे, उसाचा मळा, हवेत डोलणारे तुरे, मध्यभागी उसाचं गुऱ्हाळ, हसऱ्या मुलांनी आले पाक, चिनमोऱ्याचा मारलेला ताव, आनंदाने भरलेले माझे अंगण, गुळाच्या ढेपी, भातांच्या पोती, फळांच्या राशी, नारळ सुपारीचे घोस, भाज्यांचे मळे, मुळा गाजर बीट यांची भरलेली रास, पाहता पाहता शिल्लक काय, आली गदारोळ अंगाशी, गळ्यात धोंडा किंवा फास, या मूळचे कारण काय, नुसता ध्यास, उसाला भाव नाही, भाज्यांना किंमत नाही, पैशांची आवक नाही, श्रमांची किंमतच नाही, स्वतःच्या देशात परके पडलो, गाव बेवारसी म्हणून दुःखी झालो, कायमचा गळफास लावून निघून गेलो. बरं आता शेतकरीबाईने काय करावं, त्या कुटुंबाने काय करावं, तो शेतकरीचा ध्यास होता. साऱ्या कुटुंबाचा खेळ कसा मांडावा, वास्तव्यास टक्कर कशी द्यावी, अस्तित्वात कसे जगावे ठरलं. प्रदीर्घ गाठ विचाराने एकच करावे, युवा भारतीयांना जाग करावं. उठा आता तरी जागे व्हा, कृष्णावरी राधा भाळली. तसे माझाही कान्हा मला आवडतो, त्याच्याबद्दल मी एक कविता लिहिलेली आहे. पौर्णिमेचा चंद्र दिसतो गगनी, मंद वारा सुगंध घेऊन चढेवरी, राजहंस विहार करीतो पुष्करणी, लतिकांचे वरी गुणगुण चाले भ्रमरी, राधे तुला आठवती का पावा हरी, का कोणास ठोक पडले माझ्या स्वप्नी, गुंग झाले हरीच्या चरणी, नयनातून पडले बिंदू ओघळले गाली, ओघळले गाली, हळूच हलक्या स्पर्शाने काया झाली लाजरी बुजरी, नको जा तुझा खट्याळपणा, तुझ्या खोट्या बाता, अलगत केव्हा पडले त्याच्या चरणी, स्वप्नी मनी ध्यानी तोच माझा कान्हा मनी. आमच्या बागेत एक झाड आलं, ते झाड आहे औदुंबराचे. प्रथम ज्या वेळेला माझ्या अंगणामध्ये ते झाड आलं तेव्हा अतिशय अंकुर अगदी लहान रोप होत. ते ठेवावं की ठेवू नये, मोठा झाला वृक्ष तर काय होणार असे वाटत होते, पण नाही, माझी जिद्द होती. त्या औदुंबरामध्ये दत्तवास निवास करतात व माझ्या घरासमोर दत्त नकोत का असे म्हणून माय बाप वृक्ष याबद्दल मी एक कविता लिहिलेली आहे. अंकुरातून डोके डोकावत, वारा पाऊस याच्या भयावत, पुन्हा धरित्रीची कुशी मागितली, धरित्रीने हळुवारपणे ओंजळ दिली, किरणांची चाहूल लागता, आपली मान न डगमगता उंचावली, लपाछपीचा खेळ सुरू करता, बघता बघता अंकुराचा वृक्ष कसा झाला समजले नाही, फुले आली फळे आली, वृक्ष अंगणावरून कुहू कुहूचा आवाज कानी आला, मुंग्यांची रांग सुरू झाली, खारुतई उड्या मारीत फळांचा स्वाद घेऊ लागली, चिवचिवाट वाढला, पक्ष्यांची घरटी वाढली, सर्वत्र आनंदी आनंद झाला, वृक्ष तो माझा मायबाप झाला, वृक्ष तो माझा मायबाप झाला, सर्वांचा आश्रय पितामहा झाला, सर्वांचा आश्रय पितामहा झाला. माझी लहान पणीची नात पहिलं पाऊल तिनं ज्या वेळेला भूमीवर टाकलं त्यावेळेला मला तिचं ते लुटपुट चालणं, भूमीवरचे पाय याच्यावरती मला एक सुचलेली कविता मी सादर करते. नाजूक अशी कोवळी सोनेरी किरणे पडलेली अंगणी, नाजूक अशी कोवळी सोनेरी किरणे पडली अंगणी, झुळझुळ वाऱ्याच्या वेगाने धावते का परी, तिचा तो झगा झगमगे वाटेवरी, चाहूल लागली अंतरंगी, नाजूक पावले पडली भूमीवरी, छुमछुम पैंजन ध्वनी येऊ लागला कानी, नजर पडली नातीवरी, हर्ष झाला मनोमनी, काय सांगू परी ये लवकर धावनी, घास भरविते कौशल्याच्या माते परी, चिवू माऊ खाऊ खारू सगळ्या गोळ्या झाल्या अंगणी, त्यांनाही घास दिला तुझ्या वाणी, ये परी धावते अंगणी, नाजूक अशी कोवळी सोनेरी किरणे पडली अंगणी, पडली अंगणी. मला कोकिळ पक्षी फार आवडतो, तो दिसायला देखणार नसला तरी तिचा तो मंजूळ स्वर धुंदीत घालतो, मग्न मुग्ध करतो. त्यावेळी मला त्यावेळी मी ही कविता कोकिळ पक्षावरती लिहिलेली आहे. सळसळ पानांची चाहूल लागता कोकिळ पक्षी नजरेला दिसतो, कुहू कुहू या मंजूळ स्वरात गीत गातो, स्वरांची धुंदीत असता तो उडतो, का बरे तू आम्हा असा गुंतवितो, ना डऊ ना रंग तरी तो मनी ठसतो, कंठ स्वराने साऱ्यांना तो जिंकतो, वा वा रे तुझी हुशारी साऱ्या खगांना हरवितो, आलापाने गान कोकिळा ही पदवी मिळता साऱ्या दुनियेनी टाळी पिटली, खरच तुझी स्तुती आम्हा पामरणा लाज.

आम्हा पामराना लाजवी. आता हिंदी माझी आवडती सिनेतारका रेखाजी हिचे पिक्चर आले की मी लहानपणापासून म्हणा किंवा पाहायची मला फार आवड. आता टीव्ही आहे, पहिला टीव्ही नव्हता, पण ज्या वेळेला मी रेखाचा पिक्चर आला की माझ्या मनामध्ये वाटायचं आपण जाऊन पिक्चर पाहावा, तिला पाहावं, तिचं सौंदर्य निहाळावं, ती कशी ऍक्टिंग करते तसं अनुकरणही आपण करावं असे मला वाटायचं. मला नृत्याची आवड आहे, छंद आहे, आणि त्यावेळेला तिचं ते नृत्य पाहून मी घरी येऊन मार्शासमोर नृत्यही करत होते. लाजत नव्हते बरं का, कारण रेखाजी ही सिनेतारका रेखाजी आहे. तिच्याबद्दल मी हिंदीमध्ये एक कविता लिहिलेली आहे. रेखाजी हो रेखाजी, तुम्हें देखते ही तुम्हारी अदा मुझे लुभाती, तुम्हारी चाल मोरनी की तरह, डौल तो कबूतर की तरह, आवाज तो कोकिल तरह, इतनी खूबसूरती की हाय चांदनी भी शर्मा जाए, आपकी नजर तो सभी जवानों को प्यारी लगती, दिल के कोने में सदा रहती, आंखों की मस्ती में जादूगरी लगती, परी कैसी मिली सारी बातें, कहां से किसी को ढूंढने पर न मिले तुम्हारी खौप, आपका जीवन सुखमय कमल की तरह तरंगों में रहे, एवर ग्रीन ये उपाधि मेरी तरह से मिले, उम्र तुम्हारी हमेशा ऐसी ही रहे, रेखा जी ओ रेखा जी, तुम्हें देखते ही तुम्हारी अदा मुझे लुभाती लुभाती लुभाती. आता चैत्र गौर, आता गणपती झाला, विठोबा झाला, मग आपली गौरच रागवेल ना माझ्यावरती, आम्ही गौर सजवतो, मग गौरी बद्दलही आपण काहीतरी थोडी विचार करावा म्हणून मी एक चैत्र गौरी बद्दल एक कविता मी रचली आहे. गौर सजली सारी धांदल उडाली, साऱ्या मैत्रिणी सौभाग्याचे वरदान मागती, आणि म्हणती आम्ही सहकार्याने जगू जीवनी, देई प्रेरणा सर्वांना तुझे स्मरण, पिंगा घालती गौरीचा उदो उदो करती, गौरीचा उदो उदो करीती, गौरीचा हा सोहळा भाग्य नगरी मंगल राम निवासी, पन्ह कोशिंबिरीवर ताव मारती, गौरी समोर झुम्मा फुगडी घालीत आशीर्वाद मागती, चैत्र गौरीला हवं ते सर्व देती भक्ती प्रेमाने, हाताच्या ओंधळीनं एकच वरदान दे आई माते, सौख्य आरोग्य शांती समाधान या निवासस्थानी दे, गौर समाधानी हसत हसत आशीर्वाद देती, कौल दिला फुलांचा प्रसादानी, झिम्मा फुगडी घालता साऱ्या ललना आनंदात डुबत राहत, चैत्र गौर आली एकाच सुरात पिंगा घालती. आता कविता वाचून तुम्हाला आनंदी झाला असेल, तसंच आता मी एक स्वरचित मी कथा केलेली आहे. ही कथा करण्याचा उद्देश काय किंवा ही मला कथा सुचली कशी याबद्दल मला एक दोन शब्द सांगायचे. आम्ही राहतो कृषी कॉलनी भाग्यनगर. भाग्यनगरच्या लोकांना सगळ्यांना माहितच असेल की दारोदारी आमच्याकडे फळवाल्या विक्रीसाठी येतात, फळं घेऊन येतात. तशीच एक स्त्री आमच्याकडे फळं घेऊन येत होती. तिचा तो लांब सडक बांधा छान गोरीपान नाजूक, आणि फळाची टोपली तिच्या डोकीवर आणि कमरेवर तिचं छोटं बाळ होतं. ती अशी यायची आणि माझ्याकडे थांबायची आणि फळे मला द्यायची, जितकी फळे आहेत तेवढी मला दे, म्हणून मी सगळी टोपलीतली फळं तिची घेत होते. मला तितकी लागत नव्हती, पण ते बाळ आणि तिला पाहून मला अत्यंत की श्रम करते ती बाई. ऊन नाही, तहान नाही, भूक नाही, अशा वेळेमध्ये ती येऊन एवढी भरलेली टोपली डोकीवर ठेवून कमरेत बाळाला घेऊन येते आहे, त्यामुळे मला तिच्याबद्दल फार आदर वाटायचा. आणि अशाच वेळी एक दिवस मी आजारी पडले. सगळी आमच्या घरातील नवरा मुलं आपापल्या कामाला गेली होती आणि मला उठायला होत नव्हतं, जरा ताप आला होता. आणि नुकतीच माझ्या घरात समोर आली, बाई फळं घ्या फळं. माझी तिची तशी मैत्री जमली होती. मी म्हटलं अगं बाई मला उठवत नाहीये, ही फळं ठेव. अहो आंटी काय झालं तुम्हाला, इतक्या बोलता सवता माझी बुट्टी सुद्धा हाताने उचलून ठेवता, आणि काय झालं? नाही ग मला जरा बरं नाहीये. असं म्हणताच तिनं बुट्टी खाली ठेवली, आपल्या बाळाला एक पोत्यावरती झोपवलं आणि म्हणाली आंटी रागवत नसेल रागवत नसाल तर चहा वगैरे घेतला का तुम्ही? नाही ग मला जरासा चहा हवाच होता. तू विचारलंस बरं केलंस. मग मी तुमच्या स्वयंपाक खोलीमध्ये जाऊ शकते? हो जा की. आणि तिनं मला सुंदर फर्स्ट क्लास चहा दिला. इतका घोट घेताच मला तिच्या मधलं असलेलं प्रेम जिव्हाळा त्या चहामध्ये दिसला. अशी होती ती फळवाली. मग त्याच्यावरून मला एक कथा सुचली. मला आवडच आहे कथा करण्याची. म्हटलं आपण एक कथा करूया. या कथेचं नाव आहे फळ आंटी. यशोगाथा सोसायटी सासवड पुणे. ही सोसायटी तशी जुनीच 30 वर्षे झाली. या सोसायटीमध्ये ए टू पी सदनिका प्रत्येक 5 मजली. यातील रहिवासी अत्यंत साधे विचारप्रेमी सकारात्मक एकजुटीने राहणारे. त्याच्याच बाजूला जुने एक काळ्या कौलारूचं घर होतं. त्यामध्ये एक जोडपे राहत होते, रामूदादा आणि फळ आंटी म्हणजे सुशीला अशा नावाने त्यांना ओळखत. रामूदादा हा खासगी प्रायमरी शाळेत शिपायाचं काम करीत असे. सुशीला फळ आंटी सोसायटीमध्ये जाऊन फळे विकत होती. सुशीला नावाप्रमाणे सुशील, देखणी,
सड पातळ बांधा, पाठीवर काळे भोर केसांची लांब सडक बेनी, त्यावर नेहमी गजरा. दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. रामूदादा सुशीला पहाटे 4 वाजता उठून फळांच्या मुख्य बाजारपेठेत ताजी तवानी फळे आणायचे. सोसायटीतील प्रत्येक घरात या फळांची मागणी असायची. सुशीला दररोज डोक्यावर मोठी टोपली घेऊन फळे विकायची. सकाळचे 8 ठोके पडले, तोच नंदूताईंच्या घराची बेल वाजली. नंदूताईने मनाशी पुटपुटत सुशीलाच असेल असं म्हणत दार उघडलं. टोपलीतली ताजी सफरचंद 6, दादांसाठी मोसंबी, 1/2 किलो द्राक्षे नंदू मावशीच्या टेबलावरील बुट्टीत ठेवली. 225 रुपये हिशोब सांगून लगबगीने सुशीला समोरच्या घरात माई आजीकडे गेली. माई आजीचा दरवाजा उघडाच होता. टोपलीतली 4 मोसंबी काढली आणि लागल्या हाताने ज्यूस तयार केला. माई आजीच्या ग्लास मध्ये तो ओतला आणि माई आजीला पिण्यास दिला. थोडा वेळ गप्पा मारल्या. व्हील चेअर वर तिला गॅलरीत थोडं नेलं. तिथून सोसायटी मधील गणपती मंदिरामधील घंटा वाजली. माईने गॅलरीतूनच गणपतीला नमस्कार केला. शुद्ध हवा मिळाली असे म्हणत थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तोच कामाची शेवंता माईकडे आली. सुशीला म्हणाली, मी पुढे आता जाते फळे देण्यास, आणि सुशीला तिथून निघाली. प्रत्येक घराघरात जाऊन गोड बोलून सुशीला 1 वाजेपर्यंत आपल्या घरी परत येत असे. वाटेत येताना प्रायमरी शाळेची 10 मिनिटाची सुटी असायची. शाळेच्या गेटापाशी आतूनच एक छोटा मुलगा बबन उभा असायचा. त्याच्या हातावर 1-2 फळे मी ठेवायची आणि तो ती फळे घेऊन माघारी शाळेत आनंदाने फिरायचा. घरी येऊन घरची थोडी कामे उरकून स्वयंपाक तयार करायचा. सुशीला, तिचा पती रामू जेवायला घरी यायचा. जेवण आटपून रामू पुन्हा शाळेत जात होता. सुशीला मात्र थोडी विश्रांती घेऊन सायंकाळी समोर बाग होती, त्या बागेत मुले खेळत होती. त्यांच्या समवेत सुशीला खेळ खेळत असे. प्रत्येक मुलांना सुशीला आंटी म्हणून ओळखली जात होती असा तिचा नित्य क्रमच असायचा. नेहमीप्रमाणे रामूदादा सुशीला फळ बाजारात जाऊन ताजी फळे आणत असत. सकाळी 7 वाजता निकिताईचा फोन आला. अगं, आज दोघेही घरीच वर्क होम करतायत, त्यांना जाऊन निकिताला आवडणारी फळे तू देशील का सुशीला, असं निकिताच्या आईने म्हटलं. सुशीलाने आनंदाने, काय विशेष आहे अशा मनातला मनात विचार केला आणि लवकरच म्हणाली, हो मी जाऊन देईन की. आणि ती निकिताच्या घरी टोपलीतली फळे घेऊन निघाली. निकिताला म्हणाली, तुला हवी असलेली फळे घे, अशी सासूबाईंची मागणी आहे बरं. निकिताने लाजून द्राक्षे, सफरचंद, एक हिरवा पेरू उचलला. ते पाहून गालातल्या गालात स्मित करीत पैसे घेऊन सुशीला निघाली. चैत्र पाडव्याच्या दिवशी आम्ही सर्व प्रकारची ताजी फळे, पिकलेले आंबे, कडुलिंब, आंबुत्या, नारळ प्रत्येक घरात जाऊन देत होतो. ठरल्याप्रमाणे डी ब्लॉक मधील नंदू मावशीचे आम्हाला दोघांना जेवणाचे आमंत्रण असायचे. अमरस पुरीचा खास पदार्थ असायचा. नवीन वर्षातील दाते पंचांग आणि नंदू मावशीसाठी आम्ही साडी नेहमी घेऊन जातच असू. प्रत्येकाच्या गॅलरीत गुढी उभी, त्याच्या बाजूला माझी फळे ठेवली जात होती. पण कोशिंबीर घेऊन आम्ही घरी जात असू. सोसायटीमध्ये एकत्र उत्सव सण साजरे केले जात होते. घरा शेजारी असणारा बबन, त्याची आई 1 वर्षापूर्वी मरण पावली होती. बबनच्या बाबाने बबनसाठी दुसरी आई सावत्राई आणली होती. बबनला तिने खायचे वांदेच केले, पालन पोषण मुळीच नाही. मी त्याला अधून मधून जवळ असेल त्यावेळी जेवणी देत असे. त्यामुळे बबन सुशीलावरती प्रेम करत असे. सुशीला फळे विकून घरी जात असताना सुशीला ताई अशी मागून हाक आली. मागे उन पाहिलं तर स्मिता हाक मारती आहे. मी तिच्याजवळ गेले, तिने घरात बोलाविले. घाबरत घाबरत म्हणाली, ताई मी ऑफिसचे काम घरातच करीत बसले होते, ऑफिस मधून कॉल आला. ऑफिसला ताबडतोब जाणे भाग आहे. घरात बेबी आणि मी दोघेच आहोत. बेबी 2 वर्षाची आहे, ती झोपलेली आहे. तुम्ही जरा घरी थांबता का? कशाचाही विचार न करता क्षणातच सुशीलाने होकार दिला. काही काळजी करू नका, आरामात तुम्ही ऑफिसला जाऊन या. बरं, या बेबीचे दूध इतर तयारी मी सगळी केली आहे, असे स्मिता म्हणताच तुम्ही काही काळजी करू नका सुशीला म्हणाली आणि तातडीने स्मिता ऑफिसला गेली. सुशीलाने रामूला फोन लावला. मी आज घरी येऊ शकत नाही, घरी येऊन पोहोचणार नाही. दुपारी जेवणाचं काय? तुम्ही जरा दाल खिचडी करून जेवून घेता का? रामूने पण बरं असा होकार दिला. तेवढ्यात बेबी उठली. गोड गोड लाडीक बोलत सुशीलाने बेबीला उचललं. गॅलरीतून काऊ चिऊ दाखवू लागली. हळुवार गाणे गुणगुणत तिला दूध पाजलं. टीव्ही मधील कार्टून दाखविला. बेबी शांत राहिली. थोड्या वेळातच तिच्यासाठी मऊ भात, तूप, मेतकूट घालून छोटे छोटे घास तिला भरविले. ती शांत झोपली. संध्याकाळ झाली. स्मिता धावत धावत घरी आली. बेबी शांत झोपलेली पाहून स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं. का ताई रडता का? काय झालं
असे म्हणताच स्मिताने सुशीलला घट्ट मिठी मारली. सुशीला म्हणाली, मी आता घर

स्पर्धा अशा अनेक स्पर्धा चोढा चढा ओढ जोरात चालली होती. सोसायटीमध्ये प्रत्येकाला कामे नेमून दिली. निवृत्त झालेल्या व्यक्तींना आर्थिक हिशोबाचे काम दिले. नवरी साड्यांच्या मागण्या वाढल्या. पाहता पाहता गणेशोत्सव दिन उजाडला. प्रत्येकाने सकाळी आपल्या घरात मकर मध्ये वाजत गाजत गणपतींना बसविले. सुशीला आंटीने फळांच्या राशी आणल्या. प्रत्येकाच्या गणपती समोर ताजी तवानी रसभरीत फळे ठेवली गेली. मोदक पुरणपोळीचा स्वाद पंचखाज नैवेद्य ठेवला. आरती घंटानाद चालू लागला वाजू लागला. गजानन देवाचा सोहळा आगळा वेगळा भक्ती रसात डुंबला. दुपारचे भोजन घेऊन थोडी विश्रांती घेऊन सगळी मंडळी मंडपातील गणेशोत्सवात सामील झाली. स्त्रियाही एकापेक्षा एक नऊवारी साडी नाकात नथ अशा होऊन तयार झाल्या. ढोल ताशे लाठ्या काठ्यांचे खेळ खेळण्यास सज्ज. इतक्यात मोठ्या प्रवेश गेटातून अम्ब्युलन्स सायरन वाजला. सगळेच थबकले. कोठे आली, कोणाच्या दारापाशी उभी राहते, म्हणतच त्या गाडी मागून लोक धावू लागले. डी ब्लॉक समोर गाडी थांबली. माई आजीला सुशीला रामूदादाने इतर शेजाऱ्यांच्या बरोबर बाहेर आणलं. विचारपूस सुरू झाली. सुशीला त्याने सांगितले माई आजीला श्वास घेण्यास जरा जड वाटत होते, तातडीने मी अम्ब्युलन्स मागविली. असे म्हणतच गाडीत चढून रामूदादा सुशीला गाडीत बसले. अम्ब्युलन्स गाडी मागून आपापल्या गाड्या घेऊन लोक निघाले. दवाखाना भरला. फोन वाजू लागले. डॉक्टरांनी माई आजीला नीट तपासलं. ब्लड प्रेशर नॉर्मल, शुगर मुळीच नाही, पाणी शरीरात कमी अभाव यामुळे श्वसनास जरा त्रास होतो. ऑक्सिजन लावला. 2 सलाइन बाटल्या लावल्या. थोड्या वेळातच माई आजी फ्रेश झाली. आनंदाने सर्वांशी बोलूही लागली. सर्व लोक रूम समोर उभेच होते. हे पाहून डॉक्टरांनी उद्गार काढला. अरे पैशापेक्षा माणसं मिळवणारे लोक येथे आहेत. वा छान छान. पर आता दोघं जाऊन पेशंटला पाहू शकता. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी प्रथम गणपतीचेच आभार मानले. माई आजीने डॉक्टरांना घरी जाण्याची अनुमती मागितली. सर्वांनी पण मागितली. मी आजीना घरी सोडतो, त्याबरोबर आमची एक परिचारिका तुमच्या बरोबर पाठवत आहे. चालेल? हो चालेल. असे म्हणून पुन्हा माई आजी घरी आल्या. माई आजीचे नातेवाईक जमा झाले. माई आजीचा मुलगा सून अपघातात मरण पावले होते. फक्त त्यांचा नातू जयंत हा अमेरिकेत होता. त्यालाही कळवलं गेलं होतं. त्याचा सारखा कॉल चालूच होता. त्यांनी सोसायटीतील सर्व लोकांचे तिथेच आभार मानण्यास सुरुवात केली आणि मी आजच निघत आहे असा संदेशही दिला. गणपती पप्पा मोर्या गरजेतून मंडपातील गणपतीचे आगमन होऊ लागले. ढोल ताशे काठ्यांचा खेळ नाच गाणी आनंदाने स्फूर्तीने गणपतीचे स्वागत होऊ लागले. मंडप सजला. मोठमोठी ताजी तवानी वेगवेगळी फळे गणपतीच्या बाजूला ठेवली. नारळ ठेवले. फुलांचे हार मोगरी माळा घातल्या. दुर्वा जोडी वस्त्र घातले. गणपती सजला. हे सर्व मोठ्या डोळ्याने आनंदाने सुशीला पाहत होती. आपण दिलेली फळे जणू आनंदाने हसतायत बोलतायत असा तिला भास होतो. अशा आशेने ती एकटक त्या फळांच्या कडे गणपतीकडे पाहत होती. आरती झाली. नैवेद्य दाखविला. सर्व पुन्हा गजाननाचे आभार मानले आणि घरी परतले. गणपती जवळ गर्दी वाढत चालली. अरे बाबा, नवसाचा गणपती सर्वांना वाटू लागला. सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळ लोकांची चर्चा चालली. तोच मांडवा समोर एक मोठी गाडी थांबली. यातून जयंत उतरला. तो थेट गणपती बापाच्या समोर येऊन उभा राहिला. अक्षरशः ओक्सा बोक्षी अश्रू ढाळू लागला आणि गणपती बापा आभार मानू लागला. सर्व लोकांनी जयंतला ओळखलं. त्यांनी सर्वांना नम्रतेने हात जोडले. जयंताने सर्व आपल्या सोसायटीतील लोकांना नम्रतेने हात जोडले. त्यांचे आभार मानले. तुमच्यामुळे माझी आजी वाचली. ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. इलाज केला. मी भाग्यवान ठरलो. माझी आजी मला परत मिळाली. असे म्हणत त्यांनी अध्यक्षांच्या हातात 2 लाखाचा चेक मंडळासमोर देणगी दिला. सर्वांनी आश्चर्य वाटलं. माई आजीचे नशीब असा नातू अमेरिकेतून धावून आला. बाप्पाचे आभार मानले आणि हातात 2 लाखाचा चेक दिला. धन्य आहे बाप्पा, धन्य आहे भगवंता, धन्य आहे. अशी मुलं मिळायचं. माई आजीकडे जयंता घरी पोहोचला. माई आजीला मिठी मारली. तिचे पाय पकडले आणि रडू लागला. जवळच सुशीला रामूदादा उभेच होते. त्यांची नजर या दोघांकडे गेली. त्यांनी त्या दोघांचे मनपूर्वक जयंतने आभार मानले. जयंत येणार म्हणून सुशीलाने त्याच्या आवडीच्या स्वयंपाकात सगळे काही पदार्थ बनवले होते. जयंता व आजीचा निरोप घेऊन दोघेही घरी परत. मंडळात स्पर्धा झाल्या. त्यांची बक्षिसे देण्याचा कार्यक्रम ठरला. जयंताच्या हस्ते बक्षीस द्यावं असा ठरावही झाला.
ठीक 4 वाजता बक्षीस समारंभ सुरू झाला. अदराणे जयंतला व्यासपीठावर बोलावलं. भारती कॉलेजचे प्रिन्सिपाल श्री गोविंदराव कुलकर्णी यांना अध्यक्षस्थान दिले. प्रथम क्रमांक मुग्धा कुलकर्णी रांगोळी स्पर्धेत प्रथम म्हणून

0: Fall expected over parts of Jharkhand, Odisha and Northeast India till tomorrow. With that, we end the midday news.
1: वेणुधुनी के एल ई कंसू पे आप ट्यून है और अब तक हम सुन रहे थे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज। आप सुनते रहे वेणुधुनी 90.4 FM के एल ई कंसू।
2: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
3: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
2: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
3: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
2: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
4: Attention all aspiring health leaders. Here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a five-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible to apply. And if you've completed a diploma, you can enter directly into the second year through lateral entry. Already a graduate? You're invited to join our two-year MPH program. You'll study at a NAC A+ accredited university with world-class campus and infrastructure. You'll benefit from strong field-based learning and community engagement with multidisciplinary faculty. And you'll gain hands-on experience at the Kaher Health and Demographic Surveillance Site with national and international collaborations including TJU USA, Umeå University Sweden and more. Plus funded research projects supported by the NIH, ICMR and UNSW Australia. And the career opportunities are endless. Government and public sector roles, health departments, research centers, academics and even opportunities to pursue a PhD. So don't wait. Apply online today at kaher.edu.in. For more information, visit Kaher JNMC campus, Nehru Nagar, Belagavi or call 0831-244-444, extension 4327.
5: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालीये. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380506483.

0: इंडियन कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

कृषी व क्षेत्रीय प्रशिक्षणाच्या संधी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08337200120 आणि 9071000074.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365 ಕಂಪನಿಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಗಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजक

बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: गेल कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केल कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केल कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा। केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत। नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण। विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा। पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे। उशीर करू नका, डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका। अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056488।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365. ಕಂಪನಿಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಗಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.

योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. KLBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: स्टॅनली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते. कर्नाटक लिंगायत शिक्षण

शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालीये. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

जेएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणू धोनी 90.4 एफ एम के एल ई कनसो. कृषी मित्र हा नवीन प्रोग्राम घेऊन आले मी आहे तुमच्यासोबत मनीषा. आज आपण भेटणार आहोत सुभाष राजुरीकर यांना. हे एक शेतीतज्ञ आहेत. सुफल अॅग्रिकॉन या सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या ऑर्गॅनिक खतामुळे खूप चांगलं पीक येतं आणि शेतकरी यामुळे शेतकऱ्यांना बराच फायदाही होतो. त्यामुळे त्यांना शेतीतज्ञ आपण म्हटलेलं आहे, कारण त्यांनी अनेक शेतकऱ्यांचं जीवन पालटलेलं आहे. आणि त्यांच्या खतामुळे फक्त उत्पादनच वाढतं असं नाही, तर जमिनीचा पोतही सुधारतो. तर ऐकूया कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये सुभाष राजुरीकर यांना. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार. आपण इकडं मला बोलवलं त्याबद्दल मी आपला आणि आमच्या सुफल अॅग्रिकॉन कंपनीतर्फे आपला खरंच आभारी आहे. तुमच्या माध्यमामुळं शेतकऱ्यांच्यापर्यंत काही चांगले विचार पोचवता येत आहेत याचा आनंद होतो आहे, आणि खरं तर त्यासाठीच मनापासून आभार.
0: थँक्यू सर. आणि या नवीन कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदाच हे विचारेन की शेतीबद्दल आपण बोलतो तर शेती म्हणजे नेमकं काय?
1: सुरुवातच तुम्ही अत्यंत चांगल्या प्रश्नाने केलेली आहे. शेतीविषयक कृषीविषयक कार्यक्रम करतो आहोत, पण कृषी म्हणजेच नेमकं काय हा प्रश्न अगदी खरंच तुम्ही मला जसा विचारलाय तसाच तो प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या मनाशी विचारायला पाहिजे असा प्रश्न आहे. शेती म्हणजे काही फावल्या वेळात करायचं काम किंवा मजेत करायचं काम किंवा पारावरच्या गप्पा मारत मारत करायचं काम नाही आहे मित्रांनो. शेती हा खरोखरच एक निर्मिती करणारा उच्च दर्जाचा व्यवसाय आहे. मी उच्च दर्जाचा म्हणतो, याला अनेक पदर आहेत, अनेक कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. माणसाच्या ह्या तीन ज्या गरजा आहेत त्यातली सगळ्यात पहिली गरज आहे अन्न. अन्न नसेल तर मनुष्य 24 तास सुद्धा जिवंत राहणार नाही. इतकी महत्वाची ती गरज आहे. किंवा असं म्हणूया, दर 4 तासांना माणसाला भूक लागते, त्यावेळी त्याच्या पोटात काहीतरी गेलंच पाहिजे.
0: बरोबर.
1: तर ही गरज आपण भागवतो आणि अनादि काळापासून शेतकरी ही गरज भागवतोय, म्हणून मानव समाज आजपर्यंत आपल्याला दिसतोय किंवा तो जिवंत आहे. मग खरं तर आपण इतकं महत्वाचं, इतकं मोठं कार्य करतोय, तर कुठलंही एखादं कार्य जे महत्वाचं असतं, मोठं असतं, त्यावेळी त्याच्या मग एक निश्चित विचार, काहीतरी तत्व, काहीतरी पद्धती हे असावेच लागतात. त्या नसतील तर ते कधीही यशस्वी होणार नाही.

0: समजा आम्ही अंधारात कुठतरी उडी मारली तर ती कदाचित एखाद्या दरीत पडेल, कदाचित एखाद्या चांगल्या मऊ मातीत पडेल, काय होईल आम्हाला सांगता येत नाही.
1: हो ना.
0: पण जेव्हा आम्ही डोळे उघडे ठेवून उडी मारतो आणि आम्हाला दिसलं की खाली दगड आहे किंवा दरी आहे तर आम्ही मारणार नाही, तसंच तसंच जे कार्य विचारपूर्वक केलं जातं तेच यशस्वी होतं. आणि आजची अन्नधान्य परिस्थिती बघता शेतीकडं खरंच विचारपूर्वक बघायची गरज आहे. जसं शास्त्रामध्ये कायद्यामध्ये एखाद्या गोष्टीची सर्वप्रथम व्याख्या केली जाते, डेफिनेशन, हे म्हणजे नेमकं काय आहे, मग त्या व्याख्येनुसार त्याच्यावरचं काम चालतं. त्याच्यामध्ये शब्दाचा अक्षरशः खिस पाडला जातो, पण पण त्या व्याख्येतनं कळतं की ही समोरची वस्तू काय आहे. एक चार आंधळ्यांची गोष्ट तुम्हाला माहीत असेल. हत्ती त्यांच्या पुढे उभा केला आणि त्यांना सांगितलं हत्ती म्हणजे काय सांगा. एकानं हत्तीचे पाय धरले, एकानं शेपूट धरली, एकानं सोंड धरली आणि त्या प्रत्येकानं सांगितलं हत्ती या सोंडेसारखा असतो, हत्ती या शेपटीसारखा असतो. पण तो खरा हत्ती त्यांनी सांगितलेला आहे का?
1: नाहीच ना.
0: खऱ्या हत्तीची व्याख्या आहे की त्याला सोंड असते, त्याला चार पाय असतात, त्याला एक शेपटी असते,
1: मोठे कान असतात.
0: हा, मोठे कान असतात. खरे खरे खरे खरे. तर अशी व्याख्या केल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढं हत्तीचं एक यथार्थ खरं चित्र उभारू शकतं.
1: हो ना.
0: हा. आणि मग तुम्ही कदाचित विचार करू शकता हत्तीवर मी चढून कसं बसायचं, हत्तीला मांसळायचं कसं, हे पुढचे विचार झाले.
1: बरोबर.
0: हे तुम्हाला हत्ती म्हणजे काय हे कळलं म्हणून झालं. विषयांतर करत नाही आहे मी, पण मुळापाशी येतो असं की शेती म्हणजे काय हा प्रश्न असताना मुळात शेतीची व्याख्या काय, शेती म्हणजे नेमकं काय हो, आपण काय करतो. कधीतरी रानात जाऊन चार बिया टाकून येऊन करत चालेल का?
1: नाही. हा.
0: कोणतरी सांगते म्हणून काहीतरी खत घातलेलं चालेल का? कोणतरी म्हणते म्हणून कुठलं तरी कीटकनाशक मारलेलं चालेल का? आणि याही पेक्षा पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं आहे की मी जे करतोय याचा समाजाला काय फायदा आहे का? हा शेतीमागचा आर्थिक विचार झाला. म्हणजे समाजाला जर फायदा असेल तर तुमचं पीक कोणतरी विकत घेईल. समाजाला फायदा नसेल, कोणालाही उपयोग नसेल तर तुमचं कोणालाही ते कोण घेणार नाही आणि सरळच आहे तुम्ही नुकसानीत येणार. म्हणजे शेतीचा विचार करत असताना तिची व्याख्या ठरवली पाहिजे, तसं ती व्याख्या ठरवताना तिच्या सर्व अंगाचा विचार केला पाहिजे. आता बघा, एखादा कारखाना, अगदी तुमच्या जवळचं उदाहरण घेऊया, साखर कारखाना. शेतकरी बंधून आमच्या साखर कारखाना नक्की माहीत आहे. तर एक साखर कारखाना जर करायचा कोणी ठरवला तर ते सर्वप्रथम काय करतात, तो सर्वप्रथम आपल्या इथं जवळपास ऊस उपलब्ध आहे का, किंवा निदान ऊस करता येईल का, इथं शेती होईल का, हा विचार केला जातो.
1: बरोबर.
0: इथं मनुष्यबळ लेबर मिळेल का, इथून वाहतूक करता येईल का, इथं इलेक्ट्रिसिटी मिळेल का, पाणी मिळेल का, अशा कैक अंगांचा विचार केला जातो. इथल्या ऊसातनं तेवढा उतारा पडेल का तर धंदा फायदेशीर होईल, हा जसा विचार केला जातो आणि मगच कारखाना काढला जातो. ह्याच्या मग आणखी सुद्धा आर्थिक विचार आहेत, काही लोकांच्याकडनं पैसे गोळा केले जातात वगैरे वगैरे. त्याचा आपल्या शेतीशी संबंध नाही. शेती आमची स्वतःची आहे, जमीन आमची आहे, फक्त आम्ही तिथं ती कशी करायची आहे हा विचार करायचा.
1: बरोबर ना.
0: म्हणजे त्याची व्याख्या आम्ही अशी केली पाहिजे. मी फार डिटेलमध्ये किंवा फार सखोलात जाऊन बोलत नाही, एक थोडीशी आयडिया की माझ्याकडची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये चार कुठल्या तरी प्रकारच्या बिया लावून किंवा एखादी बी लावून एखादं रोप लावून त्याच्यातनं येणारं जे उत्पादन आहे म्हणजे फळ फूल किंवा धान्य जे काय असेल ते उत्कृष्टपणे वाढवून खाण्यायोग्य करून मी लोकांना देईन, विकेन, ही त्याची एक ढोबळ मानानं त्याची व्याख्या होईल. आता हे जर तुम्ही विचारात घेतलं तर मग तुमच्या लक्षात घ्यायला लागेल की माझी जमीन कशी आहे याचा मी विचार केला पाहिजे. माझी जमीन काळी आहे, लाल माताची आहे, का दगडाची आहे, का आणखी काय प्रकारचे जमिनीचे काही प्रकार आहेत, तशा पद्धतीने.
1: बरोबर.
0: या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक मॅटर किती आहे, या जमिनीमध्ये शेतीला उपकारक जंतू किती आहेत, कीटाणू म्हणता येईल, शेतीला अपायकारक वस्तू यात काय काय आहेत, ह्या जमिनीचा पोत चांगला आहे का हे विचार केले गेले पाहिजेत. आणि त्यासाठी अधिक शास्त्रीय पद्धत म्हणजे जमिनीची तपासणी, मातीची तपासणी करून घेणं, हे तुमचं एक पहिलं कार्य झालं.
1: बरोबर.
0: त्यानंतर माझ्याकडच्या हवामानामध्ये कुठलं पीक येऊ शकेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला जर केशर लावायचं असेल तर मी मराठवाड्यात जाऊन केशर लावू शकणार नाही.
1: हो ना,
0: साधी ओपन आहे, कारण त्याला जे हवामान पाहिजे ते तिथं नाही.
1: बरोबर.
0: वेअर एज मी म्हटलो काश्मीरमध्ये जाऊन ऊस लावतो तर ते चालणार नाही. हे काय फार अवघड गोष्ट नाही, ते सर्वसामान्य ज्ञान. पण तरी सुद्धा काही प्रयोग करताना, नवीन प्रयोग करत असताना, ही युरोपियन भाजी माझ्याकडे चालेल का, लावता येईल का, त्याचा विचार जरूर केला पाहिजे. किंवा त्याला पाहिजे ते मला हवामान तरी निर्माण करता येईल का, अशा पद्धतीनं विचार करून तुम्ही लागवड केली पाहिजे. त्याला वेळच्या वेळी पाणी दिलं पाहिजे, त्याला कुठलं खत पाहिजे ते दिलं पाहिजे. आणि हे असं सगळं शिस्तबद्ध प्रयत्न करून जे तुम्ही शेती करता त्याला खरं तर शेती म्हणता येईल.
1: बर.
0: हां, ज्यातनं तुम्हाला निश्चितपणे उत्पन्न मिळतंय आणि ते उत्पादन विकलं जाते, त्याची समाजाच्याकडनं मागणी येते, त्या गोष्टीला आपण शेती म्हणू शकू. मजे खातर केलेल्या गोष्टीला मी कदाचित म्हणेन ते एक बाग आहे. मला जाऊन, कारण का बाग काय, बागेत काय सगळं सारखं नसतं, इकडे झाड असेल तिकडे ते झाड असेल काय असेल,
1: होय ना.
0: तसं मी ऊसाची शेती केली आहे, कुठे चार ठिकाणी ऊस उगवून आलेत, काही ठिकाणचे मोठे झालेत, काही ठिकाणचे आलेलेच नाहीत, तर ते ऊसाची शेती म्हणता येणार नाही.
1: बरोबर.
0: ते ऊसाचे हौशे खातर केलेली बाग आहे असं आपण म्हणू. तेव्हा जरा मला वाटते मी किचकट भाषेत बोलतोय की काय मला माहीत नाही, पण खरं तर एखाद्या गोष्टीची व्याख्या किंवा त्या गोष्टीमागचा विचार हा तुम्हाला नीट शब्दामध्ये समजून घेता येईल अशा शब्दात मांडल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आजकालच्या तुम्ही कारखान्यात वगैरे गेलात तर तिथं लिहिलेलं असतं बघा, आमचं ध्येय, आमचं कार्यपद्धती. म्हणजे ध्येय काय आमचं, तर इथे येणारा सगळा ऊस गाळून त्याच्यापासून उत्कृष्ट साखर करून ती विकणे, किंवा आमच्या भागधारकांना शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील त्याचं फायदा होईल असं काम करणे, हे आमचं ध्येय आहे. तसंच आपल्या शेतीत सुद्धा एक बोर्ड लावलेला असला पाहिजे, अदृश्य असेल, आपल्या मनाच्या पाटीवर तो लिहून ठेवा, कोरून ठेवा, की ही जमीन ही मी अत्यंत उपजाऊ कशी करेन, या जमिनीतनं जास्तीत जास्त उत्पादन मी कसं घेईन जमिनीचं नुकसान न करता. आणि ह्या उत्पादनातनं मी पैसे मिळवीन आणि माझं घरदार सुखात ठेवीन. हे माझं ध्येय आहे. हे प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतातली एक पाटी म्हणून आपल्या हृदयात ते करून ठेवा.
1: खूप सुंदर आणि डिटेलमध्ये सांगितलात. खरं तर सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये समजावून सांगायच्या आहेत, कारण काही वेळा शॉर्टकटमध्ये आपण जी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो ते लक्षात राहत नाही, त्यामुळे अनेक उदाहरणं देऊन आपण समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर. त्यामुळे खूपच चांगली माहिती दिलीत. एकंदरीत शेतीची सध्याची स्थिती काय आहे असं आपल्याला वाटतं?
0: सध्या खरं सांगायचं झालं तर शेतीची स्थिती ही अत्यंत चांगली आहे. मी हे पोस्ट कोरोना बोलतोय, कोरोना नंतरची कंडिशन, आत्ताची परिस्थिती. कोरोनाच्या किंवा त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं जग बंद होतं, फक्त चालू होती ती शेती.
1: हो ना.
0: हा, तुम्ही बाहेर लॉकडाऊन जरी असलं तरी शेतकरी शेतात जाऊन काम करत होते आणि सगळीकडं भाजीपाला पोचत होता, अन्नधान्य पोचत होतं. शेतकऱ्याचं काम थांबलं नाही, उलट लोकांना पूर्ण जाणीव झालेली आहे की शेतीचं महत्व आपल्या जीवनात काय आहे.
1: हो ना.
0: आणि याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन की कैक तुमचे कॉम्प्युटर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर्स किंवा इंजिनिअरिंग किंवा मोठ्या इतर फील्डमध्ये असणारे लोक आता शेतीत उतरायला लागलेत.
1: हो.
0: हां, आणि खरं सांगायचं झालं ज्या मूळचे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्यामुळे मोठा धोकाच निर्माण झाला आहे. त्याचं कारण असं आहे की हे सगळे उच्च शिक्षित आहेत.
1: हो.
0: यांना असं भान आहे की कुठली गोष्ट कधी केली पाहिजे, वेळेवर केली पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं महत्व काय आहे. त्या प्रत्येक पायरीला तिथं महत्व आहे. पाणी द्यायचं म्हणजे आज दिलंच पाहिजे, आळस करून उद्या देतो हे
1: चालणार नाही
0: हे त्यांना माहीत असल्यामुळं हे नवीन शेतीत आलेली सगळी माणसं अत्यंत यशस्वी आहेत आणि शेतीमधली नवी नवे विक्रम ते करतायत. त्यामुळं उद्या अशी जर लोक शेतीमध्ये आली तर जे आमचे पारंपरिक शेतकरी आहेत त्यांना नक्कीच धोका आहे. कारण असा शेतकरी बाजारात एक चांगल्यापैकी क्वालिटीचं उत्पादन घेऊन येतोय आणि त्याच्यामुळं त्याला गिराईक मोठं लाभतंय, त्याला चार पैसे चांगले मिळत आहेत, तर तुमचा माल कोण घेणार नाही आणि तुम्ही नुकसानही देणार. तर सध्याची स्थिती अतिशय चांगली आहे, शेतीला डिमांड आहे, गव्हर्नमेंटकडून कितीतरी चांगल्या योजना आलेल्या आहेत आणि बँकांच्याकडची कर्ज वगैरे अत्यंत सोप्या रीतीनं उपलब्ध आहेत. म्हणजे थोडक्यात शेतीला आता चांगले दिवस आहेत, फक्त ती चांगल्या विचारानं पूर्ण शास्त्रीय पद्धतीने केली गेली तरच आणि तरच अतिशय चांगले दिवस आहेत हे खात्रीनं मी सांगू शकतो.
1: म्हणजे कोरोनाच्या आधी जर बघितलं तर शेतीची परिस्थिती चांगली होती आणि सध्याही सुधारलेलीच आहे असं एकंदरीत.
0: नाही, परिस्थिती चांगली कायमच आहे, फक्त ती लक्षात आता यायला लागली.
1: अच्छा अच्छा.
0: माझ्या हातात जे आहे ते सोनं आहे हे आता कळले. ते आधी वाटत होतं की माझ्या हातात पितळ आहे का काय, नाही, तर आता लोकांच्या लक्षात यायला लागले किंवा कदाचित शेतकरी सोडून अन्य लोकांच्या लक्षात यायला लागले की अरे हित सोनं आहे, हित काम करायला हरकत नाही. आणि माझ्याकडं एक बेंगलोरचे दोन सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत. खरं सांगायचं झालं तर ते बोईंग विमानाची जी कंपनी आहे त्यांचे स्पेअर पार्ट डिझाईन करणाऱ्या कंपनीमध्ये काम करतात. त्यांनी मला असं सांगितलं की येणाऱ्या 5 ते 7 वर्षामध्ये विमानाच्या क्षेत्रामध्ये नवीन शोध काही लागणार नाहीत आणि याच्यामुळं कदाचित त्यातले जॉब कमी होतील. आणि मला सांगायला मुद्दाम आनंद वाटतो की गेल्या सप्टेंबरपासून ते आमच्या बरोबर आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि या फक्त 4 ते 5 महिन्यात त्यांनी जवळपास 25 टन खत आमच्याकडनं घेऊन त्यांनी विकले मंड्या किंवा कर्नाटकमधल्या अक्की अलूर भागामध्ये आणि आल्याची शेती अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी केलेली आहे.
1: अरे वा.
0: हा, असं ही ही ही गोष्ट सांगते की शेतीमध्ये कोण नवीन यायला लागले आणि काय यायला लागले किंवा काय स्कोप आहे.
1: बरोबर ना. म्हणजे एकंदरीत कोरोना आल्यापासून बऱ्याचशा गोष्टी जशा सर्वांनाच कळाल्या त्याच्यामध्ये शेतीचं महत्व सुद्धा आपल्याला सर्वांना कळून आलं. ज्याच्याकडे आधी थोडस दुर्लक्ष व्हायचं लोकांचं, शेती म्हणजे नकोसं वाटायचं, पण कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि बरेच उच्च शिक्षित असणारे त्यांनाही घरी बसावं लागलं. त्यामुळे शेती हा एक त्यांच्याकडे चांगला ऑप्शन होता आणि तो त्यांनी युज करून घेत आहेत. आणि तुम्ही म्हटल्यासारखं जे पारंपरिक करणारे शेतकरी आहेत त्यांना थोडंसं धोका आहेच, कारण हे उच्च शिक्षित असणारे आपल्या नवीन नवीन आधुनिक पद्धतींचा उपयोग करून शेतीकडे वळत आहेत ते, त्यामुळे त्याचा ते फायदा करून घेत असतील, पण त्यांचं बघून तेही शिकायला पाहिजेत खरं तर आणि त्याच्यामध्ये प्रगती त्यांनीही करून घेतली पाहिजे.
0: बरोबर आहे. असं आतापर्यंत झालेलं नाहीये. शेतकरी कायमच नवीन काय शिकण्यापासून दुर्दैवानं दूर राहिलाय. थोडासा एक इगो आहे त्यामध्ये, एक अभिमान आहे की मला येतंय सगळं, तसं नाहीये. शास्त्र हे दर मिनिटाला बदलते.
1: हो ना.
0: आता जे आहे ते कॉम्प्युटर सारख्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या मिनिटाला असेल असं सांगता येत नाही. तसंच आता शेतीचं झालेलं आहे आणि तुम्ही सतत नवीन शिकत राहायला पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच तुम्ही पुढे जाणार, नाही तर नाही जाणार.
1: अगदी. म्हणजे आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये सुद्धा आपण म्हणत असतो की प्रत्येकानं म्हणजे शिकत राहिलं पाहिजे, काहीतरी वेगळी गोष्ट किंवा नवीन गोष्ट कायम आपण आत्मसात केली पाहिजे, तरच आपली प्रगती होते. हे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवून ते केलंही पाहिजे, पाळलंही पाहिजे. तसंच शेतीचं सुद्धा आहे. खरं तर तुम्ही सांगितल्यासारखं शेतकऱ्यांना खरंच असं वाटतं की नाही, मी पूर्वीपासून ते करत आलोय आणि आता हा काय सांगतोय नवीन, असं त्यांच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं. आणि मी जी करतोय ती पद्धतच योग्य आहे, ह्याच्यामध्ये बदललं तर कदाचित नुकसान होईल असं त्याला वाटत असतं. पण आता खरंच खूपच सुधारणा झालेली आहे आणि खतं म्हणा, आता तुम्ही सेंद्रिय खत स्वतः निर्माण करता, त्याचं तुम्हाला खूप नॉलेज आहे आणि ते वापरल्यामुळे काय काय होतं याबद्दलही आपण पुढे सांगणारच आहोत. तर त्याच्या आधी मी हे विचारेन की शेतीतून फायदा मिळवायला तो काय धंदा आहे का, म्हणजे असं आपण त्याच्याकडे बघू शकतो का?
0: अगदी खरं म्हटलं तर शेती हा धंदाच आहे. मी पहिल्यांदाच म्हटलं की काहीही नाही, मी तिथं जाऊन काम करतो, काहीतरी नवीन निर्मिती करतो, बी लावतो, काहीतरी करतो. जसं एका दुकानदार दुकानात माल आणून भरतो, दुकान सजवतो, दुकान मांडतो, तिथं जाऊन रोज सकाळी जाऊन बसतो, तिथल्या वस्तू विकतो आणि त्यातनं चार पैसे मिळवतो. याला आम्ही जर धंदा म्हणत असू तर ही गोष्ट शेतीला लागू होत नाही काय?
1: व्हायला पाहिजे.
0: तुम्ही शेतातनं जर समजा काही राहू दे ऊस लावला तर तुम्ही कारखान्याबरोबर का म्हणता की मला 3,000 मिळू देत, 2,500 मिळू देत, 5,000 मिळू देत? तुम्ही काय मागत असता? तर तुमच्या मोबदला तुम्ही केलेल्या मेहनतीचा प्लस फायदा.
1: हो,
0: मग जर तुम्ही फायदा मागत असाल तर तो धंदाच झाला ना.
1: हो ना,
0: सरळ आहे, सरळ. म्हणजे यात काय ताकाला जाऊन भांड लपवण्यात हे गय चुकीचं आहे.
1: बरोबर,
0: सरळ म्हणा मी धंदा करतो, यात वाईट काय आहे? मी कस्टमर करून पैसे मिळवतोय. आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मान्य करता तेव्हा मग तुम्हाला तुमचं काम सोपं होतं. माझ्या हातातली वस्तू काचेची आहे आणि ती वरून खाली पडणार की ती फुटणार हे सत्य हे मान्य केलं तर मी हातातनं खाली पडू देणार नाही.
1: होय,
0: मी जर म्हटलं फुटणार नाही, फुटून बघ, मग पाडून सोडून बघ, फुटणार हे
1: नक्कीच.
0: तसं तसं माझ्या हातात काय आहे हे जर मी मान्य केलं, ते सत्य आहे ठरवलं, तर माझ्या हातात आज 10 एकर जमीन आहे, 5 एकर नाही, मी 5 गुंठे आहे. या 5 गुंठ्यातनं मी काय मिळवू शकतो ह्याचा जर अभ्यास केला तर आणि त्यातनं उत्पन्न काढलं व्यवस्थित आणि पैसे मिळवले तर ते धंदाच झाला तो. त्यामुळं तुम्ही त्याच्याकडे धंदा म्हणूनच बघा, त्याचा धंदा म्हणूनच काम करा. आणि जसे धंदेवाले लोक कारखानदार असू देत किंवा दुकानदार असू दे, अगदी पंक्चर काढणारा असू दे किंवा एखादा पानपट्टीचा दुकानदार असू दे, तो धंदाच आहे आणि तो त्यातनं पैसे मिळवतो. जरा बारकाईनं बघितलं तर शेतकरी बंधूंच्याही म्हणजे मी त्यांनाच सांगतोय की लक्षात येईल की अगदी पंक्चरवाला सुद्धा बंगला बांधू शकतो, पण आमच्या शेतकऱ्यांचे बंगले होताना दिसत नाही आहेत. कारण पंक्चरवाला पंक्चर काढायचं म्हणजे त्याचं एक शिक्षण घेतो, त्याला काय अर्थ नाही, 15 मिनिटाचं शिक्षण आहे, पण तो ते घेतो. योग्य ठिकाणी आपलं दुकान पंक्चरचं टपरी मारतो आणि रात्री 12 वाजता जरी एखादा मनुष्याला पंक्चर काढून देतो देतो, कारण त्याला माहित आहे पंक्चर काढून दिलं तर माझं पोट भरणार आहे, माझा हा धंदा आहे. तसंच जेव्हा शेतकरी आपल्या शेतीकडे बघायला लागेल तेव्हाच त्याला पैसे मिळतील, आणि पैसे मिळवायचे असेल तर तो धंदा आहे. धंदा करणं हे काहीही वाईट नाही किंवा चोरी नाही. हा, आमच्या संत लोकांनी एक चुकीचं राग मानू नये कोणी, पण चुकीचं एक ग्रह लोकांच्या मनात असा रुजवलाय पूर्वीच्या काळापासून की फायदा मिळवणं म्हणजे चुकीचं आहे. एखाद्या गोष्टीतनं फायदा मिळवणं म्हणजे तो एक गुन्हाच आहे, किंवा ठेवले अनंते तैसेची राहावे वगैरे वगैरे, हे चुकीचं आहे. कष्ट करून पैसे मिळवणं काहीही चुकीचं नाही. कुणाला लोबाडून कुणाची चोरी करून पैसे मिळवणं हे नक्की चूक आहे.
1: बरोबर,
0: संतांच्या सांगण्यामागचा अर्थ हा आहे.
1: हो,
0: तो धंदा करणं म्हणजे कमीपणाचं लक्षण नसून तो व्यवस्थित करून समाजाला मदत करणं हे उलट मानाच आहे. आणि तोच ग्रह आपल्या लक्षात ठेवून तोच विचार करून आपण शेती केली पाहिजे. मी जरा वैचारिक गोष्ट म्हणतोय, पण खरं तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या मानल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. मला जायचं आहे इथून बेळगावातनं कोल्हापूरला, तर मी कोल्हापूरच्या रस्त्यालाच लागलं पाहिजे. मी बेंगलोरच्या रस्त्याला लागून कोल्हापूरला कधीही पोहोचणार नाही.
1: होय ना,
0: तेव्हा मला मान्य करायला पाहिजे की मला कोल्हापूरला जायचं तर हाच रस्ता आहे, ह्याच्याशिवाय दुसरा रस्ता नाहीये.
1: नाहीये,
0: मग ओके, मग चला लागू दे, किती पण वेळ लागू दे, पण ह्याच रस्त्यानं जायला पाहिजे. एक ना एक दिन आम्ही कोल्हापूरला पोहोचणार.
1: बरोबर,
0: हा विचार करून आम्ही शेतीच्या मागे लागलं पाहिजे.
1: बरोबर, म्हणजे शेतीला हा धंदा म्हणूनच आपण बघितलं पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या नजरेतून त्याला बघू तेव्हा त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न करू किंवा त्याच्यामध्ये नवीन नवीन एक्सपेरिमेंट काहीतरी करायचा प्रयत्न करू. कारण आता अनेक उद्योगधंदे आहेत बाजारामध्ये जे चालू आहेत आणि त्याच्याकडे जर आपण वेगळ्या नजरेनं बघत असू किंवा त्याच्यामधून फायदा येण्यासारखं जर त्याच्याकडे बघत असू तर शेतीकडे या नजरेतून बघणं काही चुकीचं नाही.
0: योग्यच आहे.
1: बरोबर,
0: खरं तर त्याच नजरेनं बघायला पाहिजे.
1: होय ना. शेतीबद्दल खरं तर बोलायचं म्हणजे खूपच जास्त आहे आणि जेवढी आपण शेतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू तीही कमीच असणार आहे. तेव्हा शेतीवरती अनेक आपले वेगवेगळे कार्यक्रम इथून पुढे होत राहणार आहेत आणि तुम्ही मला वेळ द्याला अशी मी आशा करते आताच. कृषीमित्र हा आपण कार्यक्रम ऐकत होतो आणि ज्यामध्ये सुभाष राजुरीकर हे एक शेती तज्ज्ञ आपल्यासोबत होते. सुफल ॲग्रिकोन या सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्याशी आपण बोलत होतो आणि ऑर्गॅनिक खतामुळं कसं आपण पीक चांगलं घेऊ शकतो याबद्दलची खूप सविस्तर अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेळून थोडी 90.4 FM KLE कनसूर. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.